करण्यापूर्वी ना चार वेळा नारायण नामाचा जप करायचे, नारायण नारायण नारायण नारायण। त्यामुळे आपल्या प्रत्येक कामात यश मिळेल, ते काम उत्तमरित्या होईल असा त्यांना एक विश्वास होता, खरोखरच विश्वास होता, आणि ते होत होतं। एक गोष्ट मात्र नक्की होते की नामस्मरणानं किंवा नाम घेतल्यानं आपले विचार नियंत्रित होतात हे खरं आहे। म्हणजे कसं आहे पहा ना, की सतत एका शब्दाचा किंवा एकाच शब्दाचा उच्चार आपण सातत्यानं करत असतो, सातत्यानं ऐकत असतो, त्याच्यामुळे होतं काय की आपल्या मनावर मेंदूवर त्याचा एक प्रभाव सुद्धा पडत असतो पहा। कारण त्या शब्दाचा एक अर्थ असेल, भाव असेल, तो आपल्या मेंदूवर कोरला जातो पहा। आणि हाच भाव जो आहे ना, तो हळूहळू हळूहळू अंतःकरणात असा झिरपत पण जातो, तो रुजतो आणि मग तो रूप घेतो एखाद्या छान अशा संस्काराचं। आणि नंतर होतं काय, तर हाच संस्कार बनतो आपला स्वभाव आणि मग त्यानुसार आपलं आचरणसुद्धा होतं। खरं आहे ना, म्हणजे मन शुद्ध करण्याच्या प्रक्रियेमध्ये ही प्रक्रिया किती महत्त्वाची आहे पहा। जे विकार आहेत, वाईट गोष्टी आहेत, त्या कशा हळूहळू निघून जातात आणि याच्यामध्ये मग वेगवेगळे मंत्र असतील, वेगवेगळी स्तोत्र असतील, श्लोक असतील, बऱ्याचशा गोष्टी आहेत, तो सूर्यमंत्र असो, सारस्वत्य मंत्र असो, गणेश मंत्र असो, अशा या सगळ्या मंत्रांच्या माध्यमातून आणि त्या मंत्रांचा किंवा त्या ज्या श्लोकांचा अर्थ जाणून घेतल्यानंतर ना एक वेगळा आनंद मिळतो पहा। आणि याचा अनुभव आपल्यापैकी अनेकांना असेल। ऐकूया हे छानसं गीत।

कबीराचे विणतोशेले आणि ईश्वराचं नाम घेत असताना, नामस्मरण करत असताना प्रपंचाचं भान राहतं आहे कुठे? दुःखाची जाणीव नाही, काही नाही. आणि इथे संत कबीर असं म्हणतात की दुःखमय सब सुमरन करे, सुखमय करे नकोय, जो सुखमय सुमरन करे तो दुःख काय होय. नाव श्रद्धेनं घ्या किंवा अश्रद्धेनं घ्या, त्याचं फळ मिळणारच आहे असंही सांगितलेलं आहे संतांनी. म्हणजे कितीतरी गोष्टी आहेत याच्यामध्ये. संत तुकाराम महाराजसुद्धा या ठिकाणी असं म्हणत आहेत की शुद्ध किंवा अशुद्ध पद्धतीने उच्चारला तर, म्हणजे एखादा मंत्रजाप असेल, श्लोक असेल, तर त्याचं उच्चारण हे शुद्ध व्हायला पाहिजे असा एक संकेत असतो. आणि ते खरंसुद्धा आहे. पण झोपेत घेतलेलं नामसुद्धा तुम्हाला तारून देईल असं ते सांगतायत. आता मंत्रामध्ये आरोह असतात, अवरोह असतात, त्याच्यानंतर त्याची योग्य काळवेळ आपल्याला पाहायला लागते आणि मग बऱ्याचशा गोष्टींचं पालनसुद्धा करायला लागतं. पण नाम घेताना किंवा नामस्मरण करताना अशा काही गोष्टी करायला लागत नाहीत. आणि म्हणूनच मग संत तुलसीदास सुद्धा असं म्हणतात की राम नाम की औषधी खरी नियत के खाय, अंगरोग व्यापे नाही महारोग मिट जाय. पाहायला गेलात ना रसिक हो, तर खूप गोष्टी आपल्याला संत साहित्यामध्ये किंवा आध्यात्मिक साहित्य जे आहे त्याच्यामध्ये मांडलेल्या, लिहिलेल्या सगळ्या दिसतात किंवा आहेत त्या. पहा आपण, म्हणजे अनेक उदाहरणं आपण पाहिली.

आता याच्यामध्ये म्हणजे आता मी कबीरांचा दाखला दिला मगाशी, तर ते स्वतः अद्वैतवादी होते. त्यांच्यामध्ये योग शक्ती भक्ती दो भक्ती आणि योग या दोघांचा एक वेगळा संगम होता. आणि ते सुद्धा असं म्हणतात की शब्द किंवा नामामध्ये एक वेगळं तेज प्रकाश निर्माण करण्याची शक्ती आहे. अशा सगळ्या गोष्टी आहेत. आणि मग जेव्हा या सगळ्या संतांच्या गोष्टी जेव्हा आपण पाहतो ना, तर त्यात सुद्धा आपल्याला अनेक दाखले पाहायला मिळतात, अनेक दाखले दिसतात, उदाहरणं दिसतात. रामनाम असो किंवा कुठल्याही ईश्वराचं नाव असो, परमेश्वराचं नाव असो, त्याच्यामध्ये असलेलं सामर्थ्य असो, किंवा ते जितक्या जेवढ्या श्रद्धेनं नाव घेत आहे, तर त्याचा तो प्रभाव वेगळ्या तऱ्हेनं दिसतो. म्हणजे गुरुदेव रानडे असं म्हणतात की हटयोगाची सुरुवात ही देहापासून होते, राजयोगाची सुरुवात मनापासून होते, तर नामस्मरण योग हा प्रत्यक्ष ईश्वरापासून त्याची सुरुवात होते. आणि या नामयोगामध्ये पहिल्यापासूनच मन ईश्वराच्या ठाई लागतं आणि त्याच्यामुळे आपलं जे चित्त आहे ते शुद्ध होतं. कारण नाम जे आहे हे ईश्वराचं एक वेगळं असं स्थान आहे. त्याच्यामुळे त्या ईश्वराचं नाव घेत असताना जे आपल्याला मिळवायचं आहे, म्हणजे जे साध्य आहे, हेच साधन स्वरूप होऊन जातं. आणि म्हणूनच मग आपल्या ज्ञानोबा माऊली ते सुद्धा असं म्हणतात की समाधी साधन संजीवन नाम, योग याग विधी येणे नव्हे सिद्धी. त्यांनीच एकदा निर्णय दिला

आणि आता आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत येते रसिक, आपल्या कार्यक्रमाची सांगता नेहमीप्रमाणेच आरतीनं होते आणि त्यानंतर ठीक 6 वाजता आपण ऐकणार आहात दिल्ली केंद्रावरून प्रक्षेपित होणाऱ्या हिंदी बातम्या, ज्या इथून सहक्षेपित करण्यात येतील आणि 6:05 त्यानंतर पुन्हा एकदा आम्ही आपल्याला भेटतोय आपल्या पुढच्या कार्यक्रमात अर्थात रेनबो फंडेमध्ये. तेव्हा ऐकत रहा 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण वाहिनी.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज़ म्यूजिकली योर्स।
1: फेसबुक ने स्काई, व्हाट्सएप इन लाइफ, मान मोड़ काम, इतनो आराम, सो स्टार्ट अप योर डे विथ रेनबो फन डे, रेनबो फन डे,
2: रेनबो फन डे, रेनबो फन डे,
1: म्यूजिकल साथ, रियल लाइफ बात, सिनेमा नाटक, भटकन दिखास, स्टार्ट अप योर डे विथ रेनबो फन डे, रेनबो फन डे।
3: रसिकहो सुप्रभात आणि नमस्कार। 107.1 मेगाहर्ट्झवर आपण ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण वाहिनी आणि आपल्या या रेनबो फंडे कार्यक्रमात पुन्हा एकदा मी माधुरी रावराणे आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आहे।

आणि आता जाणून घेऊया हवामान अंदाज. कुलावा वेधशाळेकडून मिळालेल्या माहितीनुसार काल मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळ होतं. नोंदवलं गेलेलं तापमान याप्रमाणे: कमाल तापमान कुलाबा आणि सांताक्रूझ दोन्ही ठिकाणी 35 अंश सेल्सिअस, किमान तापमान कुलाबा 28 अंश सेल्सिअस तर सांताक्रूझ 29 अंश सेल्सिअस. सापेक्ष आर्द्रता कुलाबा नाही, सांताक्रूझ 80%. मुंबई शहर आणि उपनगरात येत्या 24 तासात आकाश अंशतः ढगाळ राहील तर कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 28 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील असं वेधशाळेकडून सांगण्यात आलेलं आहे. मच्छीमार बांधवांसाठी हा इशारा: उत्तर महाराष्ट्र किनारपट्टी किनाऱ्यापासून 75 किलोमीटरपर्यंत कोणताही इशारा नाही आणि दक्षिण महाराष्ट्र गोवा किनारपट्टीसाठी किनाऱ्यापासून 75 किलोमीटरपर्यंत कोणताही इशारा नाही. आज केरळ किनारपट्टी, कर्नाटक, लक्षद्वीप, मालदीव, कामोरीन परिसर तसंच आग्नेय आणि पश्चिम मध्य अरबी समुद्राच्या बहुतांश भागात प्रतितास 40 ते 60 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर सोमालिया किनारपट्टीलगत आणि नैऋत्य अरबी समुद्राच्या काही भागात प्रतितास 45 ते 55 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता वेधशाळेनं व्यक्त केलेली आहे. त्यामुळे मच्छीमार बांधवांनी या कालावधीत समुद्रात जाऊ नये असा इशाराही देण्यात आलेला आहे. ठाणे, पालघर आणि रायगड या ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या पावसाच्या सरींची शक्यता वेधशाळेनं व्यक्त केलेली आहे. आणि याबरोबरच हवामान वृत्त संपतंय. आपण वळूया आपल्या कार्यक्रमाकडे.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

ही सगळी सुंदर गाणी म्हणजे प्रभातचा ठेवा, आणि प्रभातची सगळी मंडळी किंवा प्रभातचा सगळा सुवर्णकाळ ज्यांनी गाजवला, त्यातल्या प्रत्येक व्यक्तीनं जे काही केलं आहे ना रसिक हो, ते खरंच कमालीचं आहे. बरं, आत्ता मी प्रभातविषयी बोलते आहे म्हणजे याच्या पुढे संपूर्ण गोष्टी प्रभातच्याच असतील असं काही नाही आहे. तर ही जी गाणी आत्ता आपण ऐकताय आणि हे जे गीत आपण ऐकलं, त्याला संगीतबद्ध केलेले संगीतकार जे आहेत ते म्हणजे केशवराव भोळे. त्यांचा आज जन्मदिवस आहे. होय, म्हणजे ते गायक आहेत, अभिनेते होते, गायक होते, अभिनेते होते, संगीत समीक्षक होते, संगीत रचनाकार होते, संगीत दिग्दर्शक, लेखक, अशा सगळ्या भूमिका ते एकत्र पेलत होते रसिक हो. 23 मे 1896 त्यांचा जन्म झाला, जन्म अमरावतीमध्ये. पण मुंबईला ते कशाला आले होते माहिती आहे का? मुंबईला ते आले होते डॉक्टर होण्यासाठी. पण लहानपणापासून ओढ होती ती गाण्याची. हेच गाणं आत्मसात करण्यासाठी त्यांनी खरोखरच खूप कष्ट घेतले. पण मग कुठल्याही एका घराण्याचे संस्कार ना त्यांच्या गळ्यावर झालेले नव्हते. आंधळ्याची शाळा यासाठी केलेलं दिग्दर्शन, संगीत दिग्दर्शन होतं, त्यानंतर झालेली सुरुवात रसिक हो वेगळी होती, आणि त्यानंतर प्रभातमध्ये छेडलेले संगीताचे सूर ते सुद्धा वेगळेच होते. म्हणजे प्रभातची सुरुवात होत होती, सिनेमे येत होते, आणि त्या काळात प्रभात सिनेसृष्टीमध्ये संगीताचे सूर छेडले ते तिघांनी. पहिलं नाव गोविंदराव टेंबे, नंतर केशवराव भोळे, आणि त्याच्यानंतर मास्टर कृष्णराव. हे तिघेही तितकेच प्रयोगशील संगीतकार, आणि त्यांनी वेगवेगळे प्रयोग केले, ते गाजले, आणि त्याचा वास्तुपाठ ठरला रसिक हो. म्हणजे सिनेमात आल्यानंतर, सिनेसृष्टीत आल्यानंतर सुद्धा आपल्या मनासारखं काम कसं होईल आणि ते तितकंच दर्जेदार, चांगलं कसं देता येईल याचा ध्यास या तिघांनी घेतला होता. म्हणजे गोविंदराव टेंबे आल्यानंतर, नंतरच्या काळात मी म्हटलं की केशवराव भोळे यांच्या संगीताचा सूर सगळ्यात पहिल्यांदा छेडला गेला तो प्रभातच्या चित्रपटात. केशवराव भोळे यांच्या म्हणजे गोविंदराव टेंबेंचा, टेंबेंनी प्रभातपासून सुरुवात केली, पण माफ करा, केशवराव भोळे यांची सुरुवात प्रभातपासून झाली नव्हती. 1932 अयोध्येचा राजा या पहिल्या मराठी बोलपटाबरोबरच पडद्यावर आलेला भरत मुव्हीटोमचा संत सखुबाई या चित्रपटामध्ये केशवराव भोळेंच्या संगीताचा सूर छेडला गेला होता. आणि त्यात त्यांच्या पत्नी मराठी रंगभूमीवरच्या सुप्रसिद्ध गायिका अभिनेत्री ज्योत्स्ना भोळे संत सखुबाईच्या नायिका होत्या. खरं तर त्याच्यानंतर मग अमृतमंथन असो किंवा इतर जे चित्रपट आहेत, चंद्रसेना, संत तुकाराम, कुंकू, माझा मुलगा, संत सखू, 10 वाजता, रामशास्त्री, या चित्रपटांमध्ये त्यांचा संगीताचे जे वेगवेगळे प्रकार आहेत ते आपल्याला दिसून येतात. कितीतरी नवनवीन प्रकार त्यांनी प्रभातच्या चित्रपटातल्या संगीतातून आपल्या चित्रपटांमध्ये आणले. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की सिनेमामध्ये किंवा चित्रपटामध्ये इंग्रजी गाणं ज्याची सुरुवात जर कुणी केली असेल तर ती केशवराव भोळे यांनी आपल्या चित्रपटामध्ये सर्वात आधी केली, आणि तो चित्रपट होता 1937 प्रभातचा कुंकू, अर्थात दुनियानामाने, या मराठी हिंदी चित्रपटात शांता आपटे यांनी कवी लॉन्गफेलो यांची इन द वर्ल्ड्स ब्रॉड फील्ड ऑफ बॅटल ही इंग्रजी कविता गायला लावली होती केशवराव भोळे यांनी. आणि याच चित्रपटात एक ऋतूंचं असं गीत आहे छान, भारतीय सृष्टी सौंदर्य खळे. तर इथे सुद्धा त्यांनी चित्रपट संगीतात

अशा प्रकारचं गीत हे पहिल्यांदा आणलं होतं. आता हिंदी सिनेमात काही किंवा मराठी सिनेमांमध्ये काय एक अशा प्रकारचं गीत लागतं त्याला कशा प्रकारचं सॉन्ग म्हणतात ते मी तुम्हाला आत्ता इथे वर्णन करून सांगत नाही, पण त्याची सुरुवातसुद्धा 1935 चंद्रसेना चित्रपटातल्या गीतानं केशवराव भोळे यांनीसुद्धा केली होती. असे कितीतरी अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या या लोकांनी केल्या आणि सिनेसृष्टी समृद्ध केली. रसिका हो, खूप गोष्टी आहेत सांगण्याजोग्या, पण ऐकूया हे गीत.

माझं संगीत रचना आणि दिग्दर्शन या पुस्तकामध्ये, म्हणजे केशवराव भोळी यांनी स्वतः लिहिलेलं पुस्तक आहे, या पुस्तकामध्ये जे चित्रपट आहेत, मग कुंकू असू देत, माझा मुलगा असू देत, संत ज्ञानेश्वर, संत सुखू, दहा वाजता, रामशास्त्री, या सगळ्यांविषयीचे ज्या ज्या काही गोष्टी तेव्हा घडल्या होत्या त्या सगळ्या त्यांनी मांडलेल्या आहेत. त्याच्याबरोबरीनं त्यांची सुरुवात कशी झाली, कसे ते नाटकांना जाऊन पाहायचे, बसायचे, इंग्रजी कार्यक्रम ते पाहायचे, कशा तऱ्हेने संगीत देतात ते, त्याचा सगळा अभ्यास करायचे, आणि त्यानंतर मग पुस्तक जे आहे ते पुस्तक घेऊन विकत घेतलं होतं त्यांनी. आणि म्हणजे ते त्यांनी त्याच्यात सांगितलेलं आहे की कॅपिटल, जुने वेस्टर्न, ऑपेरा हाऊस या चित्रपटगृहात उच्च दर्जाचे मूकपट 1919 ते 1930 त्यांनी पाहिलेले आहेत आणि मी पाहत होतो असं त्यांनी नमूद केलेलं आहे. आणि इथे त्यांनी सांगितलं आहे की मोठा इंग्लिश पद्धतीचा ऑर्केस्ट्रा पडद्यासमोर बसलेला असे आणि पडद्यावरच्या प्रसंगाशी एकरूप होऊन विविध वाद्यमेळांशी त्याचा कसा उठावदार संगीत कसं देता येईल याचा सगळा जो भाग आहे ना, ते सगळं ते तिथे पाहायचे. आणि त्याच्यानंतर मग हा जो संस्कार, म्हणजे या संगीताचे माझ्या मनावर नकळत केवढे संस्कार होत होते याचा त्यावेळी मला पत्ताही नव्हता. पुढे आपण चित्रपटासाठी, अगर नाटकासाठी संगीतरचना करणार आहोत याचे मला तेव्हा स्वप्नही पडले नव्हते. विचार करा, आणि आपल्यासमोर ही अशी सुंदर गाणी जी आजही सातत्यानं आपल्याकडे फरमाईश होत असते, ऐकवण्यासाठी आग्रह होत असतो आपल्याकडे. आणि मग प्रभातमध्ये गेल्यानंतर त्यांचं असं म्हणणं, त्याने ती वाद्य ही 3.5 वाद्य, आणि या 3.5 वाद्यांच्या माध्यमातून जे संगीत किंवा जे चित्रपट येत होते त्याच्यावर त्यांनी भाष्य केले.

आहे, ते संगीत किंवा ते चित्रपट कशा रीतीनं आणि काय काय केलं पाहिजे याचा विचार. मला माझं काम करायचं आहे, मला तुमचे पैसे जास्त नकोत, तुम्ही पण मी ज्या रीतीने काम करतोय ते मला करू द्या, असंही त्यांचा रसिक हो एक वेगळा असा आग्रह होता. आणि म्हणूनच मग नाविन्यपूर्ण दिग्दर्शनामुळे त्यांना एक वेगळी कीर्ती मिळाली हेही तितकंच खरं आहे. अमृतमंथन, कुंकू, तुकाराम, ज्ञानेश्वर, माझा मुलगा अशा प्रसिद्ध चित्रपटांना दिलेल्या संगीतामुळे केशवराव भोळे त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. उच्च शिक्षण असो, अभिजात वाङ्मय असो, याचे संस्कार त्यांच्यावर झालेले होते आणि त्याच्यामुळेच मग आकाशवाणीवर सुद्धा त्यांचं कर्तृत्व रसिक हो तितकंच गाजलं. खरं तर सांगण्याजोग्या, ऐकण्याजोग्या अशा खूप गोष्टी आहेत आणि खूप प्रसंग आहेत. याविषयी आधीसुद्धा अनेक कार्यक्रम झालेले आहेत, त्यामुळे आजचा दिवस इतर बऱ्याचशा गोष्टी आहेत रसिक हो. आनंद मोडक आहेत, जागतिक कासव दिन आहे, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव सुंदर गीतांसहित आज आपल्या कार्यक्रमात आपल्याला करायचा आहे. त्यामुळे आता फार काही याविषयी बोलत नाही, एक सुंदरसं गाणं ऐकवते आणि आपण पुढे जाऊया. पण तत्पूर्वी आपण घेणार आहोत एक छोटीशी व्यावसायिक विश्रांती आणि त्यानंतर हे छानसं गीत.

डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

काही गोष्टी सांगितल्याशिवाय पुढे जाता येत नाही रसिक हो. आणि ज्या गाण्याचा मी उल्लेख केला होता मगाशी, भारतीय सृष्टीचे सौंदर्य खिळे हे जे गाणं होतं, हे त्या काळी शाळेच्या अभ्यासक्रमात त्याला स्थान मिळालेलं होतं आणि त्यामुळे चित्रपट संगीताची प्रतिष्ठासुद्धा याच्यामुळे वाढलेली होती. त्यानंतर आणखी एक प्रयोग असा केला होता की 1938 प्रभातच्या माझा मुलगा या चित्रपटात शांता हुबळेकर यांनी गायलेलं पाहुरे किती वाट या गाण्यातून केशवराव भोळेंनी भावगीत हा जो प्रकार आहे हा आपल्या चित्रपट संगीतात रुजवला. भावगीत गायक गजाननराव वाटवे यांचा आवाज प्रभातच्या 10 वाजता या चित्रपटातून त्यांनी आपल्या चित्रपट संगीतामध्ये आणला. आणि खरं तर ही जी सुरुवात होती ही एक वेगळी अशी सुरुवात होती खरं सांगायचं तर. त्याचबरोबर घोड्यांच्या टापांचा ठेका असलेलं चल थरकत थुरकत मुरकट डौलात हे टांगेवाल्याचं गाणंसुद्धा त्यांनी स्वतः गायलेलं आहे. असे कितीतरी प्रयोग त्यांनी केलेले आहेत आणि त्याच्यामुळेच केशवराव भोळे यांचं नाव आजही तितक्याच आदरानं घेतलं जातं. आणि याच्या पुढेसुद्धा त्यांनी जे काम करून ठेवलेलं आहे संगीताच्या माध्यमातून, गीतांच्या माध्यमातून, चित्रपटांच्या माध्यमातून, ते सदैव स्मरणात राहील रसिक हो. आणि हो, आजचा दिवस आणखी एका दृष्टीनं महत्त्वाचा आहे, माहिती आहे का? मी याच्या आधी सांगितलेलं आहे खरं तर हा दिवस का महत्त्वाचा आहे, कसा महत्त्वाचा आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आजचा दिवस जो आहे तो आहे जागतिक कासव दिन. कासवाचं आपल्या संस्कृतीतलं स्थान किती महत्त्वाचं आहे पाहा ना. म्हणजे आध्यात्मिक तर आहेच पण त्याच्या बरोबरीनं आयुष्यात म्हणजे निसर्गातलं स्थानसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. दरवर्षी ना जागतिक कासव दिनाची एक वेगळी थीम असते आणि यावर्षीसुद्धा अशीच थीम आहे. ती थीम आहे टर्टल प्रोटेक्टर प्लेज, म्हणजे कासव रक्षण किंवा कासवांचं रक्षण करण्यासाठी आपण प्रतिज्ञा घेऊया. लोकांमध्ये कासवांचं रक्षण करण्यासाठी, संरक्षण करण्याची भावना निर्माण करणं हा त्याच्या मागचा उद्देश आहे. तर कासव म्हटल्यानंतर किती गोष्टी येतात समोर. बऱ्याच जणांच्या ऑफिसमध्ये, घरामध्ये सुद्धा ते धातूचं कासव असेल आणि ते छोट्याशा ताटामध्ये किंवा छोट्याशा अशा डिशमध्ये त्या पाण्यात असं ते ठेवलेलं असेल आणि त्याची विशिष्ट अशी दिशा आहे, त्याचं मुख कुठल्या दिशेला असलं पाहिजे वगैरे असे संकेत पाळून आपण त्याला आपल्या घरात किंवा ऑफिसमध्ये विराजमान करतो. याची वेगवेगळी कारणं आहेत, वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्या वेगळ्या आता मी सांगणं गरजेचं नाही आहे. पण कासवाचं महत्त्व आहे अगदी पुरातन काळापासून, म्हणजे अगदी दुसरा जो अवतार आहे कुर्मावतार

यांच्यापासून ते त्याचं आयुष्य. आणि वेळासमध्ये मला वाटतं अगदी गेल्या महिन्यापर्यंत त्यांचे सगळे कार्यक्रम होते की ती कासवांची पिल्लं, ही कासवांची पिल्लं समुद्रापर्यंत अशी जातात आणि तो सोहळा अक्षरशः पाहण्याजोगा असतो खरंच. म्हणजे ऑलिव्ह रिडले कासवांची जी जात आहे ती जी पिल्लं आहेत ती समुद्राकडे प्रवास करतात, ती अशी चालत चालत चालत चालत समुद्राकडे जा आणि खूप मोठ्या संख्येनं असतात आणि तो वेळ ठरवलेला असतो आणि तिथे अनेक अनेक पर्यटक जातात ते सगळं पाहण्यासाठी, लहान मुलांना दाखवण्यासाठी. एक वेगळाच असा छान असा वातावरण असतो किंवा वेगळाच असा भाग असतो की कशा तऱ्हेनं त्यांचा प्रवास होत असतो हे पाहण्यासाठी. आपण बोलू त्याच्याविषयी, पण आधी ऐकूया हे छानसं गाणं.

समींदरा, माझ्या समींदरा, आपण आपल्या लहानपणापासून एक गोष्ट ना ऐकत आलो आहे आणि ते गाणंसुद्धा ऐकत आलो आहे, म्हणजे ससा कासवाची गोष्ट. कासव कसं हळूहळू हळूहळू चालून शर्यत जिंकतं, ती शर्यतीची गोष्ट आजही आपण आपल्या मुलांना सांगतो नाही का? शाळेतही ती शिकवली जाते आणि आता तर काय आपल्या हातात भ्रमणध्वनी आलेले आहेत, त्यामुळे ते असं संपूर्ण चित्रित करून आलेल्या त्या गोष्टी गाण्याच्या स्वरूपात आपल्याला दिसतात, हेही तितकंच खरं आहे. तसे का त्या गोष्टीमध्ये कासव कसं जिंकतं, ससा का बरं हरतो,

काही काय आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि कासव किंवा कासव, कासवाचं स्थान आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये की पहा ना, म्हणजे नशीब आणि समृद्धीचं प्रतीक असलेलं कासवसुद्धा मानलेलं आहे, की त्याला बरं आपण कसं ठेवतो, कुठे ठेवतो. पण कासवाची गती जरी मंद असली ना, तरी त्याची जीवनशैली पहा, त्याचं त्याला आयुष्य पहा, कसं दीर्घायुष्य आहे आणि शांतता आहे त्याच्या बरोबरीनं. पर्यावरणाचं संतुलन कासवामुळे कसं साधलं जातं याचं महत्त्व किंवा या सगळ्या गोष्टी माणसाला अनेक गोष्टी शिकवणाऱ्या आहेत. खरंच आपल्याकडे, आपल्या संस्कृतीमध्ये किंवा परंपरेमध्ये कासवाला ना लक्ष्मीचं वाहनसुद्धा मानलेलं आहे. त्यामुळे घरात ती जी प्रतिमा आहे कासवाची, ती असणं समृद्धीचं आणि सौख्याचं प्रतीकसुद्धा मानलेलं गेलेलं आहे. अशी अनेक प्रतीकं आहेत आणि अनेक ठिकाणी कासवांसाठी म्हणून विशेष अशा गोष्टींचं आयोजन केलेलं आहे. म्हणजे भोपाळची, मध्य प्रदेशातल्या भोपाळमध्ये वनविहार राष्ट्रीय उद्याने, तिथे कासवांचं अधिकृत प्रजनन आणि संगोपन केंद्र जे आहे ना, ते कार्यरत आहे. इथे देशी आणि विदेशी असे मिळून 70 अधिक कासवांचं संगोपन करण्यात येतं. वेगवेगळ्या जाती आहेत तिथे आणि 10 वेगवेगळ्या प्रजातींचा त्याच्यामध्ये समावेश आहेत. त्यातल्या काही ज्या प्रजाती आहेत त्या जमिनीवर आहेत, तर काही पाण्यात राहतात. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी स्वतंत्र अशी व्यवस्था तयार करण्यात आलेली आहेत. आणि याच्यामध्ये पर्वतीय प्रदेशात राहणारे 30 जे कासव आहेत ते सुद्धा तिथे ठेवलेले आहेत, जे पूर्णपणे शाकाहारी आहेत. म्हणजे तुम्हाला जर असं वाटेल की कासव हे पूर्णपणे शाकाहारी आहे का, तर कासव हे दोन्ही प्रकारात येतं, म्हणजे शाकाहारीसुद्धा आहे आणि मांसाहारीसुद्धा आहे. पण जे शाकाहारी कासव जी तिथे ठेवलेली आहेत, जी 30 आहेत, तर त्यांना नियमितपणे फळं, भाज्या आणि वेगवेगळ्या गोष्टी या खायला दिल्या जातात. हो, आणि मग कासवांची जी वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत, त्यांचं संपूर्ण त्या सगळ्याची जपणूक करून त्यांचं तिथे त्यांना ठेवलेलं आहे, अशा प्रकारचं आहे. बरं, तिथे दक्षिण आफ्रिकेतली सुलकाटा प्रजातीची 6 कासवंसुद्धा पाहायला मिळतात. त्याच्यानंतर आणखी जे वेगवेगळे उपक्रम तिथे राबवले गेलेले आहेत, त्याच्यामुळे मध्य प्रदेशात कासवांची एक नवी ओळख तयार होते. रसिक हो, लोकांचं कुतूहल वाढतं आहे आणि पर्यटक हे सगळं पाहण्यासाठी वनविहारला भेट देतात, तिथे जातात. त्याच्यामुळे जागतिक कासव दिन हा फक्त काही त्यांच्याप्रती असलेला प्रेम व्यक्त करण्याचा दिवस नाही आहे, तर ती एक सामाजिक जाणीव आहे आणि ती जैविक जाणीव म्हणूया, ती जैविक जाणीव जागवण्याचा एक संदेश आहे. आणि म्हणूनच मग आत्ता यावर्षीचा जो संदेश आहे की त्यांचं संरक्षण करणं कसं महत्त्वाचं आहे, तो खरोखरीच तितका महत्त्वाचा असा आहेच. ऐकूया हे छानसं गीत.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

वेणासला गेलात ना तर तिथे समुद्राच्या किनाऱ्यावर जी अशी अगदी छोटी छोटी पिल्लं समुद्राच्या दिशेनं अशी चालत चालत चालत चालत जातात ना, लांबून पाहिलात तर एक वेगळंच वातावरण आपल्याला अनुभवायला मिळतं. खरं सांगते, आणि कासवं आपल्याला कुठे कुठे दिसत नाही, तो आपल्या विहिरीमध्ये दिसतात, समुद्रात, गोड्या पाण्यात, कितीतरी ठिकाणी नद्यांमध्ये दिसतात, कितीतरी ठिकाणी आपल्यालाही कासवं दिसतात. आणि जसं म्हटलं तसं की देवळाच्या बाहेर प्रवेश करत असताना त्याची प्रतिकृती असते, काही काही ठिकाणी तर त्याच्या अशा मोठ्या प्रतिकृती आहेत ना, आणि त्याची उदाहरणं, त्याचे त्या सगळ्या गोष्टी आमचे श्रोतेसुद्धा सांगत आहेत. खरं तर गोड्या पाण्यातली कासवं अशी फारशी दिसत नाहीत आत्ताशी, राणीच्या बाहेर गेलात तर मात्र कासवं दिसतात मस्तपैकी. पण मग त्यांचे ना वेगवेगळे रंग आहेत, त्यांच्या जाती आहेत, आहेत त्यांचे प्रकार सात, पण आपल्याकडे आपल्या देशात तर फक्त चारच पाहायला मिळतात. ऑलिव्ह रिडले असेल, त्यानंतर ग्रीन टर्टल, हॉक्स बिल टर्टल आणि सागरी कासव. तपकिरी रंगाचं ऑलिव्ह रिडले, ते तुम्हाला विळासमध्ये त्याच्या सगळ्या दिसतात ते सगळे प्रकार. आणि ते आपल्या इथे महाराष्ट्र आणि ओरिसाच्या किनारपट्टीवर आपल्याला पाहायला मिळतात. हिरवं ग्रीन टर्टल, ते हिरव्या रंगाचं आहे, ते पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतं. नंतर हॉक्सबिल टर्टल जे आहे, हे चोचीसारखं तोंड असलेलं जे कासव आहे, हे अंदमान निकोबारच्या बेटांवर आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे तिथे गेलात तर हे नक्की पाहायला मिळेल. त्याच्यामुळे जवळपास 100 ते 150 वर्षांचं असलेलं आयुष्य आणि त्याच्यावरच्या त्याविषयीच्या असलेल्या वेगवेगळ्या गोष्टी, जीवनसाखळीसाठी कासवांचं अस्तित्व, जमीन आणि पाण्यावरचं, पाण्यातलं त्यांचं जे अस्तित्व आहे ते खरं तर खूप महत्त्वाचं आहे रसिक हो. त्यामुळे त्यांचं अस्तित्व टिकवणं ही काळाची गरज आहे. जर त्यांचं अस्तित्व नष्ट झालं तर मात्र पर्यावरणावर परिणाम होईलच. तसं निसर्गातल्या कुठल्याही गोष्टी ज्या आहेत किंवा निसर्गातल्या या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत ना, त्या खरोखरीच आपल्यासाठी वरदान आहेत, कारण त्या संतुलन टिकवून ठेवण्याचं काम करत असतात आणि त्यांना जपणं हे रसिक हो आपलं काम आहे. रसिक हो, यानंतर ऐकूया हे छानसं गीत आणि त्यानंतर आपण वळणार आहोत पद्म मानकऱ्यांकडे.

तर रसिकहो, आज जे आपले पद्म मानकरी आहेत श्री सत्यनारायणजी नुवाल। व्यापार आणि उद्योग क्षेत्रात त्यांनी जी उत्तुंग अशी कामगिरी केलेली आहे त्यासाठी त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे। बरं, या यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी त्यांना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला आणि त्यांचं नाव आज देशातच नाही तर संपूर्ण जगभरात दुमदुमत आहे रसिकहो। त्याच्यामुळे आज म्हणजेच भारताच्या संरक्षण व्यवस्थेत योगदान देणारी त्यांची जी कंपनी आहे, त्यांची जी संपूर्ण व्यवस्था आहे, आपल्या भारताची संरक्षण सज्जता अधिक मजबूत करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आहेत ते खरोखरीच कमाल आहेत। संरक्षण क्षेत्रापासून ते खाण उद्योगापर्यंत, स्फोटकांपासून ते दारूगोळ्यांपर्यंत त्यांचं साम्राज्य विस्तारलेलं आहे आणि त्यांची संपत्ती अब्जावधी डॉलर्समध्ये आहे। रसिकहो, 2022 फोर्ब्ससारख्या मासिकाने अब्जाधीशांच्या यादीमध्ये त्यांचा समावेशसुद्धा केला। त्यांच्या कंपनीनं भारतीय सैन्यासाठी स्फोटकं तयार करण्याचा परवाना मिळाल्यानंतर भारतातली पहिली खाजगी कंपनी ठरलेली अशी त्यांची कंपनी होती, ती म्हणजे सत्यनारायण नुवाल यांची। मी आता कंपनीचं नाव घेत नाही आहे, तुम्ही सत्यनारायण नुवाल हे टाईप जरी केलात ना तरी त्या कंपनीविषयी किंवा त्यांच्याविषयीच्या सगळ्या गोष्टी आपल्या समोर येतील। जो हार मानत नाही त्याला यश मिळतं, पहा। म्हणजे अगदी त्यांनी त्यांच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काळापासून 19व्या वर्षी लग्न झालं आणि त्यानंतर मग व्यवसाय, जबाबदाऱ्या खूप होत्या, काय करायचं, त्यांनी मग ठरवलं की काहीतरी व्यवसाय करायचा। आणि व्यवसाय करत असताना सुरुवातीला आलेल्या अडचणी, जागा भाड्याने मिळत नव्हत्या, तर त्याच्यामुळे मग अशी माणसं मदतीला आली की त्यांच्यासोबत प्रवास करत असताना

तो नंतर मग त्यांची त्यांचं ध्येय चिकाटी याची कास पकडून ते अत्युच्च अशा शिखरापर्यंत पोहोचले. घरची परिस्थिती गरिबीची असल्याकारणाने शिक्षण सोडून त्यांना कामाच्या शोधात घराच्या बाहेर पडायला लागलं होतं. राजस्थानातल्या छोट्याशा गावात त्यांचा जन्म झाला रसिक हो खरं तर. पण नंतर केलेलं काम म्हणजे मग जबाबदारी इतकी मोठी होती की कामाच्या शोधात ते महाराष्ट्रातल्या म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या चंद्रपूर इथे आले. एका नातेवाईकासोबत त्यांनी काम करायला सुरुवात केली. थोडं कुठे आयुष्य स्थिर व्हायला लागलं होतं पण नाही यश मिळत होतं. काय करावं कसं करावं हा एक प्रश्न होता. आणि सोबत मिळालेली माणसं म्हणजे हळूहळू मग कोळसा खाणींकडून पुरवठ्याचं काम यायला लागलं. मोठ्या करारांमध्ये त्याचं रूपांतर झालं आणि नंतर ते म्हणजे एक एक टप्पा वर चढत गेले रसिक हो. कन्साइनमेंट एजंट, त्याच्यानंतर मग उद्योगपती मोठे, हळूहळू त्यांचं नाव मोठं व्हायला लागलं. 1980 स्फोटक उद्योगात त्यांची ओळख निर्माण झाली आणि त्याच्यानंतर 1995 बँकेकडून जवळपास 60 लाखाचं कर्ज घेतलं. त्यातून त्यांची जी इंडस्ट्री आहे त्याची पायाभरणी केली, सुरुवात केली, प्रकल्प उभे राहिले, उत्पादन वाढलं, उत्पादनांना मागणी आली आणि त्याच्यानंतर त्यांच्या इंडस्ट्रीनं अगदी भरारी घेतली, ती इतकी मोठी की फोर्ब्सपर्यंत त्यांचं नाव जाऊन पोहोचलं. मी म्हटलं ना अशा खूप गोष्टी आहेत सांगण्याजोग्या, फक्त टाईप करा तुम्हाला सगळ्या गोष्टी त्यांच्याविषयी येतील, कळतील. आणि आता फार काही सांगत नाही, ऐकूया हे छानसं गीत.

रसिकभाऊ, श्री सत्यनारायण नोवाल यांनी स्थापन केलेल्या कंपनीनं अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मान मिळवलेले आहेत. 2014 सत्यनारायण नोवाल यांना भारतातल्या 100 सर्वोत्तम सीईओंपैकी एक म्हणून निवडण्यात आलं होतं. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची आणखी एक गोष्ट अशी आहे की केवळ 10वी पास असलेले हे श्री सत्यनारायणजी नोवाल यांनी व्यावसायिक यश कसं मिळवता येईल, शिक्षण फार शिक्षण नसतानाही हे दाखवून दिलं. केवळ जिद्द आणि परिश्रमाच्या बळावर त्यांनी मिळवलेलं यश हे कमालीचं आहे. आणि भारत सरकारनं त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करून त्यांचा खरोखर खूप मोठा असा गौरव केलेला आहे, असे हे आजचे पद्म मानकरी श्री सत्यनारायणजी नोवाल. रसिकहो, यानंतर थोड्याच वेळात म्हणजेच 7:10 आपण ऐकणार आहात मराठी प्रादेशिक बातम्या. आणि बातम्यांनंतर म्हणजेच ठीक 7:20 पुन्हा एकदा आम्ही आपल्याला भेटतोय आपल्या याच कार्यक्रमात, अर्थात रेनबो फंडेमध्ये. तेव्हा ऐकत रहा 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण वाहिनी.

आकाशवाणी पुणे मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्यात 20 जून ते 7 ऑक्टोबर या कालावधीत मतदार याद्यांची विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रिया। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशभरातील 51,000 उमेदवारांना दूरस्थ माध्यमातून नियुक्ती पत्र प्रदान करणार। राज्यात इंधन टंचाई नाही, नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त इंधन खरेदी करू नये, मंत्री छगन भुजबळ यांचं आवाहन। आणि नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी पुण्यातून आणखी एका महिलेला अटक। आता सविस्तर बातम्या। देशभरात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचा महाराष्ट्रातला कार्यक्रम मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी काल मुंबईत वार्ताहर परिषदेत जाहीर केला। 20 जून ते 7 ऑक्टोबर या दरम्यान राज्यातल्या एकंदर 9,46,86,00,000 मतदारांच्या तपशिलाची खातरजमा 1,00,000 जास्त केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत होणार आहे। 20 ते 29 जून दरम्यान गणना अर्जांची छपाई आणि या अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण पूर्ण होईल। 2002 ते 2004 मध्ये झालेल्या विशेष सखोल पुनरीक्षण उपक्रमात नोंदणी झालेल्या मतदारांचे तपशील या अर्जांमध्ये असतील। 30 जून ते 29 जुलै या कालावधीत प्रत्येक मतदाराचा गणना अर्ज घेऊन हे अधिकारी मतदारांच्या घरी भेट देतील आणि त्यात भरलेल्या माहितीची शहानिशा करतील। गरज पडली तर निवडणूक आयोगानं ठरवून दिलेल्या 11 कागदपत्रांद्वारे मतदारांची ओळख पटवतील आणि ही प्रक्रिया पूर्ण करतील। बेपत्ता असलेल्या, स्थलांतर केलेल्या, मृत्यू झालेल्या किंवा दुबार मतदार असलेल्यांची नावं यादीतून गाळली जातील। 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध होतील। 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरपर्यंत या याद्यांवर आक्षेप आणि हरकती नोंदवता येतील, ज्या 3 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढल्या जातील। अंतिम मतदार यादी 7 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाईल। राज्यात ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीनं राबवली जाईल, विनाकारण कोणाचंही नाव वगळलं जाणार नाही असंही चोक्कलिंगम म्हणाले। 10 राज्यांमधल्या राज्यसभेच्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकांचं वेळापत्रक काल निवडणूक आयोगानं जाहीर केलं। या सर्व जागांसाठी 18 जूनला मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे। महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि तामिळनाडूमध्ये खासदार CV षणमुगम या दोघांची नुकतीच विधानसभेवर निवड झाल्यामुळे त्यांच्या जागा रिक्त झाल्या आहेत। या पोटनिवडणुकीसाठी देखील 18 जूनला मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी दूरस्थ प्रणालीच्या माध्यमातून विविध सरकारी विभागांमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या 51,000 युवकांना नियुक्तीपत्र प्रदान करणार आहेत। यावेळी पंतप्रधान नवनियुक्त उमेदवारांना संबोधितही करणार आहेत। हा 19वा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित केला जाणार आहे।

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सायप्रसचे पंतप्रधान निकोस क्रिस्थोदौलिदेस यांच्यासमवेत नवी दिल्लीत चर्चा केली. व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण, सागरी सुरक्षा, वित्तीय संपर्क, तंत्रज्ञान, संस्कृती आणि भारत युरोपियन युनियन संबंध या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर या चर्चेत भर देण्यात आला. दोनही नेत्यांनी दहशतवादाच्या सर्व प्रकारांचा मुकाबला करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव सीबी जॉर्ज यांनी काल माध्यम प्रतिनिधींना याबाबत माहिती दिली. अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी इथल्या सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोपगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत होणार आहे. या प्रकल्पामुळे अहिल्यानगर जिल्हा देशातील महत्वाचं संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून ओळखला जाणार आहे. प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने शिर्डीमध्ये संरक्षण साहित्याच्या उत्पादनाचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. संशोधन, नवोपक्रम आणि जागतिक अर्थव्यवस्थेत महाराष्ट्र भरारी घेत असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ते काल मुंबईत इमॅजिनेक्स 2026 या मुलाखतपर कार्यक्रमात बोलत होते. महाराष्ट्र ही स्टार्टअप आणि युनिकॉर्नची राजधानी झाली असल्याचं ते म्हणाले. गेल्या 10 वर्षात राज्याची अर्थव्यवस्था तिपटीने वाढली असून 2030 पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट नक्कीच साध्य करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शासनाने कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित नवीन विभाग तयार केला असून आयुक्तालय निर्माण केलं आहे. शेतकऱ्यांसाठी महाविस्तार ऍप तयार करण्यात आलं असून राज्यातील 50 लाख शेतकऱ्यांनी ते डाऊनलोड केलं असल्याचं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत टेक वीक 2026 घोषणा केली. टेक एंटरप्रेनर्स असोसिएशन ऑफ मुंबईतर्फे राज्य शासनाच्या सहकार्याने IDFC बँक आणि मेटा यांच्या संयुक्त सहकार्याने 29 आणि 30 मे रोजी मुंबईत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मुंबई टेक वीक सारख्या उपक्रमांमुळे AI मधील संधी युवकांपर्यंत पोहोचतील आणि महाराष्ट्र देशातील AI नवोन्मेषाचं अग्रगण्य केंद्र बनेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

बातमीपत्रात पुन्हा स्वागत. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून इंधन टंचाई निर्माण होण्याच्या अफवा पसरवल्या जात असल्याचं राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं आहे. ते काल मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त पेट्रोल डिझेल खरेदी करून साठवणूक करू नये. गेल्या काही दिवसात अनेक ठिकाणी गरजेपेक्षा अधिक इंधन खरेदी होत असल्याचं निदर्शनास आलं असून यामुळे मे महिन्यात नेहमीच्या तुलनेत सुमारे 20% अधिक पेट्रोल डिझेलची विक्री झाल्याची माहिती त्यांनी दिली. रायगडावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून 30 आणि 31 मे या दोन दिवसांसाठी रायगडावर जाणारा पायी मार्ग पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केले आहेत. शिवराज्याभिषेक सोहळा तारखेनुसार 6 जून तर तिथीनुसार 26 जून रोजी साजरा होणार आहे. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं काल पुण्यातून आणखी एका महिलेला अटक केली. मनीषा हवालदार असं या महिलेचं नाव असून एनटीए अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं तज्ज्ञ म्हणून तिची नियुक्ती केली होती. या प्रकरणात आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर इथून एकंदर 11 आरोपींना अटक केली आहे. सीबीआयनं देशभरात विविध ठिकाणी छापे टाकले असून गुन्ह्याशी संबंधित कागदपत्र, लॅपटॉप, बँक खात्यांचे तपशील आणि मोबाईल फोन जप्त केले आहेत. दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणात लातूर इथल्या आणखी 2 डॉक्टरांची सीबीआयनं काल चौकशी केली. या दोघांनी आपल्या पाल्यासाठी पीव्ही कुलकर्णी याच्याकडून प्रश्नपत्रिका खरेदी केल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणात आणखी काही पालक, विद्यार्थी आणि मध्यस्थांची नावं समोर येणार असल्याचं सांगितलं जात असून लातूरसह राज्यात विविध ठिकाणी सीबीआयचा तपास वेगाने सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही पवनपार मार्गावरील खैरीचक जंगल परिसरात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या 4 महिला

महिलांवर काल वाघाने केलेल्या हल्ल्यात चारही महिलांचा मृत्यू झाला. हल्लेखोर वाघाचा माग काढण्यासाठी वनविभागाने विशेष पथक नियुक्त केलं असून परिसरात गस्त वाढवण्यात आली आहे. तसंच पुढील काही दिवस जंगल परिसरात एकट्याने न जाण्याचं आवाहन वनविभागाने केलं आहे. सर्व मृत महिला गुंजेवाही गावातील रहिवासी असून तेंदूपत्ता संकलनातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यास हातभार लावत होत्या. राज्यात दिवसेंदिवस पाणी टंचाईचं संकट गंभीर होत असून पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत केवळ 7.5 TMC म्हणजेच एकंदर 25% पाणीसाठा शिल्लक आहे. भंडारा जिल्ह्याच्या एकूण 63 धरणं आणि तलावात उपयुक्त पाणी केवळ 25.662 TMC म्हणजेच 31% पाणीसाठा शिल्लक आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत 64 गावं आणि 230 वाड्यांमधील एकंदर 1,00,000 अधिक नागरिकांना 64 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. राज्यात अनेक ठिकाणी काल पावसाने हजेरी लावली. पुणे शहर आणि परिसरात काल दुपारनंतर विजा आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडला. सातारा जिल्ह्यातील खंडाळा सातारा आणि वाई तालुक्यातील विविध भागात काल दुपारनंतर मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला. सातारा तालुक्यातील नागठाणे परिसरात वीज पडून एका मेंढपाळाचा मृत्यू झाला. हवामान. कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आजही तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यात 20 जून ते 7 ऑक्टोबर या कालावधीत मतदार याद्यांची विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रिया. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशभरातील 51,000 उमेदवारांना दूरस्थ माध्यमातून नियुक्तीपत्र प्रदान करणार. राज्यात इंधन टंचाई नाही. नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त इंधन खरेदी करू नये. मंत्री छगन भुजबळ यांचं आवाहन. आणि नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी पुण्यातून आणखी एका महिलेला अटक. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: What's up in life? Man more calm. Ethano aram. So start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
1: Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
0: Musical saath. Real life baat. Cinema natak. Bhatkar dikhas. Start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
1: Rainbow Fun Day.
2: नमस्कार. 107.1 मेगाहर्ट्झवर आपण ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची एफ एम रेनबो प्रसारण वाहिनी आणि आपल्या या रेनबो फंडे कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पुन्हा एकदा रसिकहो मी माधुरी रावराणे आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आपल्या या भागाची सुरुवात करूया या गीतानं.

हे गाणं ऐकल्यानंतर किंवा अशा प्रकारची ही जी वेगळी गाणी आहेत ही ऐकल्यानंतर त्यातलं वेगळेपण जाणवतं. दाद द्या आणि शुद्ध व्हा असं नेहमी ऐकवणारे रंगभूमी, चित्रपट या सगळ्याच क्षेत्रात आपल्या संगीतानं आपला ठसा उमटवणारे असे संगीतकार आनंद मोडक. आज सकाळी आल्यापासून मी नेहमी असं म्हणत असते की आमच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्याच्या आधीपासूनच आमच्याकडे व्हॉट्सॲप आलेले असतात, सांगितलेलं असतं की आज काय आहे. बरं, संगीतकार दिग्दर्शक आनंद मोडक यांचा स्मृतिदिन आहे आणि आनंद मोडक यांच्याविषयी बोलण्या म्हणजे यांचा उल्लेख केल्याशिवाय कसं पुढे जाता येईल, कसं पुढे जाता येईल. एक तर त्यांच्या कलाजीवनाची सुरुवात झाली होती ते 1972 सुमारास, तरी पण त्यांनी संगीत दिलेलं पहिलं नाटक ठरलं ते 1974 महानिर्वाण, आणि त्याच्या पाठोपाठ नंतर मग 3 पैशाचा तमाशा, पडघम, विठ्ठला, तुमचे आमचे गाणे, अफलातून, संगीत म्युन्सिपॅलिटी, अलिबाबाची हीच गुहा, असे कितीतरी अशा कितीतरी कलाकृतींच्या माध्यमातून त्यांचा वेगळा असा प्रवास सुरू झाला होता. आणि याच्यामध्ये किती वैविध्य म्हणावं, पौराणिक, ऐतिहासिक, संस्कृत साहित्यातल्या कलाकृती असतील, अनुवादित नाटकं असतील, कॉमेडी, असे अनेक प्रकार त्यांनी संगीताच्या माध्यमातून अर्थपूर्ण केले असं म्हटलं तरी हरकत नाही. आणि नंतर मग एक पार्श्वसंगीताचा असा सूर म्हणा, स्वर म्हणा, हा सुद्धा त्यांना येऊन मिळालेला होता. आणि कितीतरी नाट्यकृती आहेत ज्या आनंद मोडक यांच्या संगीत दिग्दर्शनाच्या माध्यमातून

एक वेगळा आशय घेऊन आल्या रसिक हो, आणि त्याच्याबरोबरीनं नाटक चित्रपट मालिकांच्या विश्वामध्ये ते रमले होते, तरीसुद्धा आकाशवाणी आणि दूरदर्शन यांच्याशी असलेलं नातं, यांच्याशी असलेली नाळ त्यांची ती तुटू दिली नव्हती. आकाशवाणी रेडिओ हे त्यांचं पहिलं प्रेम असं ते नेहमी म्हणायचे. आणि याच्याविषयीच्या अनेक स्वर्णस्वर नावाचं त्यांचं पुस्तक आहे, आणि त्या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी कितीतरी वेगवेगळ्या गोष्टी, म्हणजे घाशीराम कोतवालची सुरुवात कशी झाली होती, त्यात त्यांचा असलेला सहभाग आणि त्यातून मिळत गेलेली संधी घाशीरामच्या निमित्तानं, बरं मी किती वेगवेगळ्या गोष्टी सांगू. 1976 आकाशवाणीसाठी बदकाचं गुपित केलेली ही संगीतिका ती इतकी गाजली की त्याचे जवळपास स्वतंत्र असे 75 प्रयोग संपूर्ण राज्यभरात झाले. संगीतकार म्हणून एक वेगळं असं जग त्यांना साथ घालत होतं. त्यांचे अकोल्यातले दिवस, त्यांच्या कॉलेजचे दिवस, म्हणजे ते महाविद्यालय आणि ते सगळे दिवस यांचा आवर्जून ते सातत्यानं उल्लेख करत असतात रसिक हो. आणि हा उल्लेख करत असताना मग त्यांच्या आठवणी, घरातलं घड्याळ कसं असेल, म्हणजे घड्याळ कुठलं तर ते रेडिओचं घड्याळ, कारण यातून वेळ त्यांना कळत होती. मर्मबंधातलं गाणं कुठलं असेल तर ते एकवार पंखावरूनही असेल. सीताबाई आर्ट्स कॉलेजमधले असलेले त्यांचे ते दिवस, लहानपणी केलेले नाटक आणि त्या नाटकात मिळालेलं बक्षीस, आणि त्यानंतरचा संपूर्ण प्रवास, गाण्याच्या पदावल्या कशा तऱ्हेनं ते लिहून काढत होते, जमवत होते, आणि त्यानंतर मग त्या विकत घेणं, विकत घेण्यासाठी केलेली धावपळ, या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण वाचतो तेव्हा कमाल वाटते. कारण हा सगळा जो सांगीतिक प्रवास आहे ना, तो खरोखर थक्क करून सोडणार आहे रसिक हो. आज आपल्याला वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे या सगळ्या गोष्टी आत्ता सांगता येत नाहीत. खरं तर त्यांच्यावर आधी मीसुद्धा आणि आमच्या सहकार्यानेसुद्धा अनेक कार्यक्रम केलेले आहेत, पण त्याचा आता पुनरुच्चार करत नाही. ऐकूया हे छानसं गीत.

आपली बँकेतली नोकरी सांभाळून दिलेलं काम किंवा केलेलं काम, संगीत दिग्दर्शनाचं असू देत, अभिनयाचं असू देत किंवा आणखी कुठलं असू देत, म्हणजे रवींद्र साठेंनी त्यांच्याविषयी एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की सकाळी आवरून बँकेची ड्युटी, संध्याकाळी प्रापंचिक कामं पार पाडली की रात्री त्याच्या घरी तो कामाला बसत असे. आणि ते कसं बसायचं ते पहा. खोलीतून बाथरूममध्ये जाण्यासाठी एक छोटा पॅसेज होता, साधारण 3x4 फुटाचा. त्या छोट्याशा जागेत घरातल्या कुणालाही त्रास होऊ नये म्हणून हार्मोनियमवर चादरीची चौघडी टाकून संगीत द्यायला ते बसायचे. रात्रीच्या दुसऱ्या तिसऱ्या प्रहरी त्याची चाल होत असे आणि 3-4 तासांच्या झोपेनंतर परत बँकेची ड्युटी. यानंतर दुसऱ्या दिवशी तो कालची चाल निव्वळ स्वतःचीच वाटते की दुसऱ्या कुणाची छाया आहे त्याच्यावर हे पडताळून पाहत असे आणि मगच खऱ्या अर्थानं फायनल करीत असे. विचार करा. आणि हे असं रहाटगाडगं अनेक वर्ष सुरू होतं असं ते सांगतात. रसिका, हो खूप गोष्टी आहेत सांगण्याजोगे, पण आता वेळेअभावी नाही घेता येतात. याचं कारण असं, यानंतर एक छानसं गाणं मी ऐकवते आणि त्यानंतर रसिका हो 7:40 आपण ऐकणार आहात एक प्रायोजित कार्यक्रम आणि त्यानंतर अज्ञात मुंबईचा पुढचा भाग. तर ऐकूया हे छानसं गीत आणि त्यानंतर प्रायोजित कार्यक्रम.

0: आणि आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे पूना गाडगीळ आणि सन्स.
1: कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, रचना संसद समोर, प्रभादेवी मुंबई, गोखले रोड ठाणे, फडके रोड डोंबिवली आणि बदलापूर.
3: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या पी एन गाडगीळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
4: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
3: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज.
4: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजण ते शेकडो स्टायलिश डिझाईन.
3: आजच भेट द्या पूना गाडगीळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत.
2: श्रोते हो, आपल्याला माहिती आहेच की भारतीय महिलांना सोन्याचे दागिने खूप आवडतात. पण सगळ्यात आवडणारा दागिना म्हणजे गळ्यातला सोन्याचा हार किंवा विविध सुवर्ण माला. आज पूना गाडगीळ आणि सन्स या लोकप्रिय सुवर्ण पेढीचे संचालक श्रीयुत अमित मोडक आपल्याला सोन्यांच्या विविध माळांच्या प्रकारांची, यांच्या स्वरूपाची माहिती देणार आहेत. तसंच त्याची शुद्धता, मजुरी ही कशी असते याचीही माहिती देणार आहेत. मोडक सर, कार्यक्रमात आपलं स्वागत.
5: नमस्कार. माळा वेगवेगळ्या प्रकारच्या येतात, कारण त्याच्यामध्ये जे मणी वापरले जातात त्या मणीच्या आकारानुसार त्याला नावं दिली गेली आहेत.
6: बरं.
5: म्हणजे मोहन माळे, जोंधळी माळे, त्याच्यानंतर व्हर्टिकल मण्याची माळ असते, कंठी मण्याची माळ असते.
6: बरं.
5: तर हे सगळे जे मणी आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे, असं समजा कंठी मणी असेल तर साधारणपणे षटकोनी असतो, जोंधळी माळ म्हटलं तर तो गुळगुळीत मणी येतो, मोहन माळ म्हटलं तर त्याला जरा रफनेस असतो,
6: डिझाईन
5: असतो त्याला, एक जेनेरिक म्हणजे इनबिल्ट डिझाईन असतं. मोहनमाळेचा जर आपण एक विचार केला तर मोहनमाळेमध्ये साधारणपणे 15 ते 17 ग्रॅम पर्यंत मोहनमाळ 24-25 इंचाची मिळू शकते. आता त्याला जर तुम्ही एक्सटेन्शनला चेन लावली तर त्याचं वजन वाढू शकतं, पण अदरवाईज ती 17-18 ग्रॅम पर्यंत होऊ शकते.
6: एक पदरी
5: कारण आता मल्टीपदरच्या पण फॅशन निघाली. मल्टीपदर मध्ये 3 पदर केले जातात. एका बाजूच्या पदरांना 2 सेंटरला पदकं असतात, दुसऱ्या साईडला 1 सेंटरला पदक असतं आणि मग ती घातली जाते. पण एक पदरी जी माळ आहे ती साधारणपणे 15 ते 17 ग्रॅमची 24 इंचापर्यंत होते. साधारणपणे 100 मिलीग्रॅमचा 1-1 मणी असतो त्यातला, आणि त्यामुळे 120 ते 125 मणी. आणि मग मंगळसूत्र जसं गुंफलेलं असतं तारांमध्ये, तशा प्रकारच्या तारांमध्ये ते मणी गुंफले जातात आणि त्याची माळ बनवली जाते. हौशी कलाकार आपल्याकडे की ते 1-1 मणी वेळोवेळी घेत राहतात. 100 मणी साठले की घरवालीला जाऊन ती माळ द्यायची असते त्यांना. त्यामुळे त्यांचं 1500-1700 रुपये टाकून 1-1 मणी घेऊन मग काहीतरी 1-2 वर्षामध्ये ती एक
6: मोहन माळ किंवा माळ
5: तयार होते. आता या माळांना पारंपरिक इतिहास आहेत. आणि आता जर आपण मोहन माळ म्हटलं तर त्यातल्या हलक्या वजनाच्या मोहन माळा बनतात, वजनाला हलक्या, क्वालिटीला नाही.
6: अच्छा. आणि याच्या प्युरिटी विषयी काय सांगाल?
5: प्युरिटी तर 22 कॅरेट हॉलमार्क, आणि बॅक साईडला जो फासा असतो किंवा रिंग असते बंद करणारी, तोंड बंद करणारी, तर त्याच्यावरती हाऊसमार्क म्हणजे सराफाचं नाव किंवा कारागिर

0: खाची माळ करायची असली तर तुम्हाला दर महिन्याला साधारणपणे 10 महिन्याच्या स्कीममध्ये जायचं असलं तर 30,000 रुपये सेव्ह करायला पाहिजे.
1: म्हणजे एक पदरी जर का मोहन माळ करायची झाली तर एवढा आपल्याला साधारण खर्च येऊ शकतो. पोडक सर, आज आपण श्रोत्यांना, खास करून महिला श्रोत्यांना, सोन्याच्या विविध माळांची माहिती दिलीत. माझ्या जवळच्या पूना गाडगी आणि सन्स या शोरूमला आजच भेट द्यावी असं मलाही वाटतंय. श्रोत्यांच्या वतीने आपले आभार मानते. धन्यवाद. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, रचना संसद समोर प्रभादेवी मुंबई, गोखले रोड ठाणे, फडके रोड डोंबिवली आणि बदलापूर.
2: आणि आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम अज्ञात मुंबई.

0: श्रोता हो नमस्कार। प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन। लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर। आज ऐकूया गोष्ट मुंबईतल्या प्राचीन देवतांपैकी एक देवी, देवी प्रभावती अर्थात आत्ताच्या प्रभादेवीची।
1: प्रभादेवी ही मुंबई शहरातल्या प्राचीन देवतांपैकी एक देवी। या देवीचं मूळ नाव प्रभावती। प्रभादेवीच्या मंदिरामध्ये असलेल्या दगडी फलकावर तिचं नाव प्रभावती असं लिहिलेलं असून हे मंदिर सन 1714-15 म्हणजेच विक्रम संवत 1774 मध्ये पाठारे प्रभू समाजातर्फे बांधण्यात आलं असल्याचा उल्लेख सापडतो। पाटीवर लिहिलेल्या माहितीनुसार सध्या म्हणजेच 2026 साली या मंदिराला 311 वर्ष पूर्ण झाली असली तरी प्रभादेवीचा इतिहास किमान 800 वर्ष मागे जातो। महिकावतीची बखर या इतिहासाचार्य विकार राजवाडे लिखित पुस्तकात प्रभावती देवीचा उल्लेख मुंबई माहीममध्ये राज्य स्थापन करणारा राजा प्रताप बिंब याची कुलदेवता म्हणून येतो। बिंब हा चालुक्य कुळातला राजा। चालुक्यांची कुलदेवता असलेली देवी शाकंभरी ही प्रभावती म्हणून या बखरीत समोर येत असली तरी त्यानं माहीममध्ये तिचं मंदिर उभारल्याचा उल्लेख नाही। एस एम एडवर्ड यांच्या राईज ऑफ बॉम्बे या 1902 साली लिहिलेल्या ग्रंथात मात्र राजा प्रताप बिंबांच्या बरोबर आलेल्या पाठारे प्रभू ज्ञातीच्या लोकांनी प्रभादेवीचं मंदिर उभारल्याचा उल्लेख सापडतो।
2: राजा प्रताप बिंब आणि प्रभादेवी यांचा संबंध असल्याचा पुरावा प्रभादेवीच्या मंदिरातच उपलब्ध आहे। मंदिरात प्रभादेवीच्या दोन्ही हातांना असलेल्या कालिका देवी आणि चंडिका देवी या दोन देवतांचा उल्लेख बखरीत येतो। यातल्या कालिका देवीचा उल्लेख प्रताप बिंबाचे सरचिटणीस गंभीरराव सूर्यवंशी यांची कुलदेवता म्हणून येतो, तर चंडिका देवीचा उल्लेख प्रताप बिंबाचे पुरोहित हेमाडपंतांची कुलदेवता म्हणून येतो। प्रताप बिंबांचे हे दोनही महत्वाचे अधिकारी त्याच्या सोबत मुंबई माहीमला आल्याची स्पष्ट नोंद बखरीते। या दोन अधिकाऱ्यांनी आपल्या राजाच्या कुलदेवतेचं मंदिर उभारून आणि त्यात आपल्याही कुलदेवतांची स्थापना केली असल्याची शक्यता आहेच। आधी उल्लेख केल्याप्रमाणे एडवर्ड यांच्या ग्रंथातील माहिती या शक्यतेला बळ देणारी आहे। राजा प्रताप बिंबानं मुंबई माहीम इथे आपली राजधानी स्थापन केली ती सन 1147 मध्ये। त्याच वर्षी किंवा त्याच्या पुढल्या वर्षी त्याने किंवा त्याच्या अधिकाऱ्यांनी प्रभादेवीची स्थापना केली असावी असं गृहीत धरल्यास आज अखेरीस सुमारे 880 वर्ष प्रभादेवीचं अस्तित्व मुंबईत आहे असं म्हणता येईल।
1: प्रभादेवीच्या मंदिराच्या स्थापनेच्या संदर्भात वेगळी

0: माहिती मिळते ती कृष्णराव रघुनाथजी नवलकर उपाख्य के रघुनाथजी यांनी लिहिलेल्या द हिंदू टेम्पल्स ऑफ बॉम्बे या पुस्तकात. सन 1895 मध्ये लिहिलेल्या या पुस्तकात ते लिहितात की प्रभादेवीचं मूळ मंदिर माहीम मधल्या कोटवाडी इथं होतं आणि या मूळ मंदिरात सन 1295 मध्ये पौष पौर्णिमेला प्रभादेवीची प्रतिष्ठापना पाठारे प्रभू समाजाचे उपाध्य हेमाद्री पंतांच्या हस्ते झालं होतं. के रघुनाथजी यांच्या पुस्तकातला प्रभादेवी म्हणजेच प्रभावती हा संदर्भ महिकावतीची बखर आणि एस एम एडवर्ड यांच्या पुस्तकातल्या माहितीशी जुळणार आहे. त्याचप्रमाणे या देवीची प्रतिष्ठापना पाठारे प्रभू समाजाचे उपाध्य हेमाद्री पंत यांच्या हस्ते झाल्याचं ते लिहितात. महिकावतीची बखर या पुस्तकात हेच नाव राजा प्रताप बिंबांचे पुरोहित हेमाड पंत असं येतं. हेमाद्री पंत आणि हेमाड पंत ही दोन्ही नावं परस्परांशी जुळणारी आहेत. याचा अर्थ प्रभावती किंवा प्रभादेवीची स्थापना राजा प्रताप बिंब याच्याच काळात झाली असली पाहिजे असं म्हणता येतं.
1: के रघुनाथजी यांच्या पुस्तकात मिळणारी वेगळी माहिती म्हणजे देवीच्या स्थापनेचं वर्ष आणि तिच्या मंदिराचं मूळ स्थान. महिकावतीच्या बखरीत दिलेल्या माहितीनुसार प्रभादेवी मंदिराची स्थापना 1148 मध्ये झाली असली पाहिजे, तर के रघुनाथजी स्थापनेचं सन 1295 असल्याचं लिहितात. या दोन सालांमध्ये बरोबर 147 वर्षांचं अंतर आहे. नेमकं एवढंच अंतर राजा प्रताप बिंब आणि राजा बिंब यादव यांच्या माहीम मुंबई मधील कारकिर्दीत आहे. इथे असा प्रश्न निर्माण होतो की प्रभादेवीची स्थापना प्रताप बिंबाने केली की बिंब यादवाने? पण राजा प्रताप बिंब ह्याची कुलदेवता, त्याच्या सोबत आलेल्या त्याचे पुरोहित हेमाड पंत यांनी केलेली देवीची स्थापना इत्यादी विषयी बखरीत दिलेल्या माहितीचं विश्लेषण केलं असता प्रभादेवीची स्थापना राजा प्रताप बिंब ह्यानेच केली असंच उत्तर मिळतं. या उत्तराला बळ मिळतं ते प्रताप बिंब हा चालुक्य कुलोत्पन्न असल्यामुळे. चालुक्यांची कुलदेवता असलेली शाकंभरी हिचंच एक नाव प्रभादेवी. त्यामुळे प्रभादेवीची स्थापना राजा प्रताप बिंबाने केल्याच्या तर्काला पुष्टी मिळते. के रघुनाथजी आणखी माहिती देतात ती प्रभादेवी मंदिराच्या मूळ स्थानाची. महिकावतीच्या बखरीत राजा प्रताप बिंबानं आपल्या देवीचं मंदिर स्थापल्याचा उल्लेख नाही, पण बांधलं असल्यास त्या वेळच्या प्रथेनुसार आपल्या राजधानीतच म्हणजेच मुंबई माहीम मध्येच त्याने बांधलं असणार. के रघुनाथजींच्या पुस्तकात मंदिराचं मूळ स्थान माहीम येथील कोटवाडी असल्याचं लिहिलंय. इथे हा बंध नेमका जुळतो. माटुंग्याच्या यशवंत नाट्यगृहाच्या डाव्या बाजूला कोटवाडी नावाचं ठिकाण आजही आहे. पुस्तकात वर्णन केल्याप्रमाणे 700-800 वर्षापूर्वी हा परिसर वनराजीने व्यापलेला शांत आणि सुंदर असणार हे सहज लक्षात येतं. माटुंगा इथल्या मनमाला देवीचं स्थान आणि कधी काही तिथे असलेला तलाव कोटवाडीला लागूनच आहे हेही या पार्श्वभूमीवर महत्वाचं वाटतं.
0: कोटवाडीमध्ये असलेलं प्रभादेवीचं मंदिर पोर्तुगीज आक्रमक उद्ध्वस्त करणार याची कुणकुण लागलेल्या पाठारे प्रभू समाजातल्या लोकांनी सन 1519 मध्ये मूर्ती एका विहिरीत दडवून ठेवली. 200 वर्षांहून अधिक काळ ती तिथेच पडून राहिली. पुढे अनुकूल काळ आला तेव्हा ती मूर्ती विहिरीतून बाहेर काढून तिची विक्रम संवत 1771 मध्ये म्हणजेच इसवी सन 1715 या सालात आत्ताच्या मंदिरात प्रतिष्ठापना केली गेली. प्रभादेवीच्या आत्ताच्या मंदिरालाही 300 जास्त वर्ष उलटून गेलेली आहेत. प्रभादेवीची 10 दिवसांची वार्षिक जत्रा पौष पौर्णिमेला म्हणजेच शाकंभरी पौर्णिमेला सुरू होते. मुंबईचा इतिहास उरात बाळगून असलेल्या या प्राचीन देवतेचं दर्शन म्हणूनच सर्वांनी घ्यायला हवं.
2: हा होता अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, शीर्षक गीत समीर सामंत, शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके, गायक मंदार पिलवलकर, ध्वनिप्रभाव परीक्षित भातखंडे, निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.

रसिकहो, अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. खूपच छान असा हा कार्यक्रम, श्रोत्यांना सुद्धा आवडतोय. आणि आता आपल्या कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा. आज आमच्या श्रोत्यांनी खूप सुंदर अशा प्रतिक्रिया पाठवलेल्या आहेत व्हॉट्सॲपच्या माध्यमातून, दूरध्वनीच्या माध्यमातून, तेव्हा आपण सर्वांचे अगदी मनापासून आभार. आणि असेच सुंदर कार्यक्रम आज दिवसभर सुद्धा असणार आहेत रसिकहो. आज आमच्या FM गोल्ड वाहिनीवर सकाळी 10 ते 1 मनस्पर्शी युवा तरंग आणि रंजक सफर हे कार्यक्रम घेऊन आज आपल्यासोबत असेल मधुलिका. आणि आमच्या FM रेनबो वाहिनीवर 2:30 ते 5 म्हणजेच चला दोस्त हो बोलू काही सप्तरंगी 7 आणि सांजेच्या या तिन्ही कार्यक्रमांना घेऊन आपल्यासोबत असेल दुहिता. तेव्हा इथेच यानंतरच्या या गीतासह मी माधुरी रावराणेसुद्धा आपली अनुमती घेते. पण कार्यक्रम संपल्यानंतर ठीक 8 वाजता आपण ऐकणार आहात दिल्ली केंद्रावरून प्रक्षेपित होणाऱ्या हिंदी बातम्या समाचार प्रभात, ज्या इथून सहक्षेपित केल्या जातील. त्यानंतर 8:15 इंग्रजी बातम्या मॉर्निंग न्यूज, त्याही इथून सहक्षेपित केल्या जातील. आणि 8:30 मराठी राष्ट्रीय समाचार, 8:40 हिंदी कार्यक्रम हॅलो मुंबई दिल का फसाना. तेव्हा इथेच रसिकहो यानंतरच्या या गीतासह मी माधुरी रावराणे आपली अनुमती घेते. नमस्कार.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते आज 51,000 तरुणांना नेमणूक पत्रांचं दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून वाटप. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांचं 4 दिवसांच्या दौऱ्यावर कोलकाता इथं आगमन. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा, नागरिकांनी अतिरिक्त खरेदी टाळावी, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचं आवाहन. नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात सीबीआयकडून महाराष्ट्रातून आणखी एका महिलेला अटक. लातूरमध्ये 2 डॉक्टरांची ही चौकशी. आणि अमेरिकेच्या नागरिकत्वासाठीच्या ग्रीन कार्ड प्रक्रियेत मोठा बदल. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 19व्या रोजगार मेळ्यात देशभरातल्या 51,000 नव्यानं भरती झालेल्या तरुणांना नेमणूक पत्रांचं वितरण करणार आहेत. पंतप्रधान दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. देशभरात 47 ठिकाणी आयोजित केल्या जाणाऱ्या 18 रोजगार मेळ्यांमध्ये आयोजित जवळपास 12 लाख नेमणूक पत्रांचं वितरण होणार आहे. राष्ट्रनिर्माणामध्ये योगदान देणाऱ्या तरुणांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना अर्थपूर्ण संधी उपलब्ध करून देण्यात रोजगार मेळा महत्वाची भूमिका बजावत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निरोस ख्रिस्तोडौलिसस यांनी दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी बहुपक्षीय प्रयत्नांना बळ देणं आणि संयुक्त राष्ट्रांच्या चौकटीत आंतरराष्ट्रीय दहशतवादावरील सर्वसमावेशक कराराला लवकरात लवकर अंतिम स्वरूप देऊन तो स्वीकारण्याचं आवाहन केलं आहे. भारत आणि सायप्रस यांच्या दरम्यान काल दिल्ली इथं झालेल्या बैठकीनंतर दोन्ही देशांनी संयुक्त निवेदन जारी केलं. यामध्ये संयुक्त राष्ट्र आणि युरोपियन महासंघानं घोषित केलेल्या आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या निर्बंध समितीच्या यादीत समाविष्ट असलेल्या सर्व दहशतवाद्यांविरुद्ध आणि दहशतवादी संघटनांविरुद्ध समन्वयानं कठोर कारवाई करण्याचं आवाहन केलं आहे. दहशतवादाशी निगडीत आर्थिक व्यवहार, हिंसक कारवाया यांचा सामना करण्यासाठी अधिक सहकार्याची गरज असल्याचं दोन्ही नेत्यांनी अधोरेखित केलं. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ आज सकाळी भारताच्या 4 दिवसांच्या दौऱ्यावर कोलकाता इथं आले. ही त्यांची पहिलीच भारत भेट आहे. कोलकाता मुक्कामादरम्यान ते मदर तेरेसा यांच्या समाधीस्थळी भेट देण्याची आणि व्हिक्टोरिया मेमोरियलला भेट देण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर रुबिओ यांचं दिल्लीत आगमन होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ते भेट घेतील. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्याशी उद्या ते चर्चा करतील. तसंच दिल्लीतल्या अमेरिकेच्या दूतावासाच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यालाही उपस्थित राहतील. मंगळवारी भारतानं आयोजित केलेल्या क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी ते पुन्हा दिल्लीला पोहोचतील. परराष्ट्र मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार क्वाडच्या मुक्त आणि खुल्या हिंद प्रशांत क्षेत्राच्या संकल्पनेशी सुसंगत असलेल्या या बैठकीत सध्या सुरू असलेल्या उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेतला जाणार आहे. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेखाली दूरसंचार विभागानं माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्यासाठीच्या ब्रिक्स कार्यगटाची दुसरी बैठक आयोजित केली होती. दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या या बैठकीत डिजिटल तंत्रज्ञान, आगामी संपर्क जाळवण, नवोन्मेष, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासासाठी क्षमता बांधणी या क्षेत्रात सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी ब्रिक्स राष्ट्रांची सामायिक वचनबद्धता दिसून आली. भारताच्या वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेतील गुंतवणुकीच्या संधींवर चर्चा करण्याच्या उद्देशानं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल अमेरिकेच्या इन्व्हेस्टमेंट कंपनी इन्स्टिट्यूटचे आशियाचे व्यवस्थापकीय संचालक मॅथ्यू मोहलेन कॅम्प यांची नवी दिल्लीत भेट घेतली अशी माहिती गोयल यांनी समाज माध्यमांवरील संदेशात दिली आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून टंचाई नसल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. देशभरात इंधन पुरवठा स्थिर असून नागरिकांनी घाबरून जाऊन खरेदी न करता गरजेनुसार इंधन खरेदी करावं असा सल्ला समाज माध्यमांवरील संदेशातून दिला आहे. काही किरकोळ विक्री केंद्रांवर येणारा ताण तेल विपणन कंपन्यांद्वारे देखरेख ठेवून समन्वित वितरणाद्वारे हाताळला जात असल्याचं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. दरम्यान देशभरात आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 91 पैशांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. 10 दिवसातली ही तिसरी दरवाढ आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागानं म्हणजे सीबीआयनं महाराष्ट्रातील पुणे शहरातून आणखी एका महिलेला अटक केली आहे. मनीषा हवालदार असं या महिलेचं नाव असून राष्ट्रीय परीक्षा संस्था म्हणजे एनटीएनं तिला तज्ञ म्हणून नियुक्त केलं होतं. या प्रकरणी देशभरातून 11 आरोपींना अटक झाली आहे. दरम्यान सीबीआयनं राज्यातील लातूर जिल्ह्यात डॉ मनोज देशमुख आणि बालरोगतज्ञ डॉ विनोद स्वामी या दोन डॉक्टरांचीही चौकशी केली आहे. या दोन्ही डॉक्टरांनी पीव्ही कुलकर्णी या आरोपीमार्फत आपल्या पाल्यांसाठी फुटलेला प्रश्नसंच विकत घेतल्याचा संशय सीबीआयनं व्यक्त केला आहे. तपासादरम्यान आणखी काही पालक विद्यार्थी आणि मध्यस्थांची नावं समोर येण्याची शक्यता असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. लातूरसह महाराष्ट्राच्या इतर भागातही सीबीआयचा तपास वेगानं सुरु आहे. लेबनानमधील संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेत कार्यरत असलेल्या भारतीय लष्कराच्या अधिकारी मेजर अभिलाषा बराक यांची प्रतिष्ठित 2025 संयुक्त राष्ट्रांच्या मिलिटरी जेंडर अॅडव्होकेट ऑफ द इयर पुरस्कारासाठी निवड झाली आहे. मेजर बराक सध्या लेबनानमधील संयुक्त राष्ट्रांच्या अंतरिम युनिफिल या दलात भारतीय बटालियनमध्ये महिला पथकाच्या कमांडर म्हणून कार्यरत आहेत. मेजर बराक हा सन्मान मिळवणाऱ्या तिसऱ्या भारतीय शांतता सैनिक ठरल्या आहेत. भारत तिबेट सीमा पोलीस दलांच्या महिला संघाच्या माउंट एव्हरेस्ट चढाईच्या पहिल्या यशस्वी मोहिमेसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महिला संघाचं अभिनंदन केलं आहे. समाज माध्यमांवरून लिहिलेल्या संदेशात शहा यांनी दुर्गम भूप्रदेशात आणि आव्हानात्मक हवामानात ही अभूतपूर्व कामगिरी साध्य करून या संघानं त्यांच्या दलाचं राष्ट्रप्रथम हे ब्रीद सार्थ ठरवल्याचं नमूद केलं आहे. अग्नि 1 या लघुपल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी ओडिशाच्या चंदीपूर एकात्मिक चाचणी केंद्रातून काल यशस्वीरित्या पार पडली. संरक्षण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार या प्रक्षेपणामुळे सर्व कार्यात्मक आणि तांत्रिक मापदंड पडताळून पाहिले गेले आहेत. ही चाचणी स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडच्या देखरेखीखाली पार पडली. अग्नि 1 हे भारताच्या सामरिक क्षेपणास्त्र कार्यक्रमाचा एक भाग म्हणून स्वदेशी बनावटीचं कमी पल्ल्याचं जमिनीवरून जमिनीवर मारा करणारं बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. अमेरिकेत ट्रम्प प्रशासनानं अमेरिकेच्या नागरिकत्वासाठीच्या ग्रीन कार्ड प्रक्रियेत मोठा बदल जाहीर केला आहे. अमेरिकेत कायमस्वरूपी वास्तव्यासाठी अर्ज करणाऱ्या परदेशी नागरिकांना आता अर्ज करण्यासाठी मायदेशी परत जावं लागणार आहे. युएस सिटीजनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेसच्या धोरणात्मक लेखी संदेशात नमूद केल्यानुसार केवळ अपवादात्मक परिस्थितीतच अमेरिकेतून ग्रीन कार्डला मंजुरी मिळू शकेल. त्यामुळे परदेशी नागरिकांना अमेरिकेच्या नागरिकत्वासाठी परदेशातून अथवा मायदेशातूनच दूतावासाची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. या निर्णयाचा परिणाम सध्या अमेरिकेत तात्पुरत्या व्हिसावर कायदेशीर वास्तव्य करणाऱ्या लाखो नागरिकांवर होण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे अध्यक्ष म्हणून केविन वॉश यांनी काल शपथ घेतली. जेरम पॉवेल यांच्या जागी वॉश यांची नेमणूक झाली आहे. पॉवेल यांच्याशी व्याजदर धोरणाबाबत निर्माण झालेल्या मतभेदांनंतर आणि त्यानंतर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती करण्यात आली आहे. अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्सच्या संचालिका तुलसी गबार्ड यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे. त्यांचे पती अब्राहम विल्यम्स यांना हाडाचा अत्यंत दुर्मिळ प्रकारच्या कर्करोगाचं निदान झाल्यानंतर त्या 30 जूनपासून कार्यमुक्त होतील अशी घोषणा त्यांनी केली. गेल्या 1.5 वर्षांपासून नॅशनल इंटेलिजन्स संचालकांच्या कार्यालयाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. नॅशनल इंटेलिजन्सचे प्रिन्सिपल डेप्युटी डिरेक्टर एरन लुकॉस हे नॅशनल इंटेलिजन्सचे प्रभारी संचालक म्हणून कार्यभार सांभाळतील असं ट्रम्प यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. अमेरिकेतील स्पेसएक्स या अंतराळ संस्थेनं आज सकाळी त्यांची सर्वात मोठ्या आणि शक्तिशाली स्टारशिप सुपर हेवी रॉकेट प्रणाली प्रक्षेपित केली. त्यामुळे चंद्र आणि मंगळ यांच्यावरील मोहिमांसाठी

करण्यासाठी पुनर्वापर करण्यायोग्य अंतराळयान विकसित करण्याच्या प्रयत्नांमधला हा एक महत्वाचा टप्पा पार झाला आहे. भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ म्हणजे सेबीनं दिशाभूल करणाऱ्या अनेक अनोंदणीकृत आर्थिक प्रभावक म्हणजेच इन्फ्लुएन्सर्स आणि संस्थांवर रोखे बाजारामध्ये काम करण्यास बंदी घातली आहे. समाज माध्यमांवरील विविध व्यासपीठांच्या माध्यमातून पंप अँड डंप रॅकेट चालवल्याचा आरोप या संस्था आणि प्रभावकांवर आहे. महाराष्ट्रात मुंबई ते मांडवा या जलमार्गावरील जलवाहतूक 26 मे पासून बंद होणार असल्याची माहिती मेरीटाईम बोर्डानं दिली आहे. मुंबईहून अलिबागला जाण्यासाठी सोयीची असलेली ही वाहतूक असून गेटवे ऑफ इंडियावरून लॉन्चेस रवाना होतात. राखी पौर्णिमेनंतर ही सेवा पूर्ववत सुरू होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते आज 51,000 तरुणांना नेमणूक पत्रांचं दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून वाटप. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांचं 4 दिवसांच्या दौऱ्यावर कोलकाता इथं आगमन. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा, नागरिकांनी अतिरिक्त खरेदी टाळावी, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचं आवाहन. नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात सीबीआयकडून महाराष्ट्रातून आणखी एका महिलेला अटक. लातूरमध्ये 2 डॉक्टरांचीही चौकशी. आणि अमेरिकेच्या नागरिकत्वासाठीच्या ग्रीन कार्ड प्रक्रियेत मोठा बदल. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. स्टार्टअपमध्ये भारत आज जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश म्हणून उदयास आला आहे. देशात आज मितीस 2.3 लाखांहून अधिक मान्यताप्राप्त स्टार्टअप्स नवोपक्रम आणि रोजगार निर्मितीला चालना देत आहेत असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून 19व्या रोजगार मेळ्याला पंतप्रधानांनी आज संबोधित केलं त्यावेळी ते बोलत होते. भारताच्या विकासाच्या प्रवासात सहभागी होण्यास जग उत्सुक असल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे. तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं देश जगातील विविध देशांसोबत भागीदारी करत असून भारत जगाचा एक विश्वासार्ह पुरवठा साखळी भागीदार बनत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध सरकारी विभागांमध्ये नियुक्त 51,000 युवकांना आज नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. हा 19वा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित करण्यात आला. देशभरातून निवडलेले नवनियुक्त उमेदवार रेल्वे मंत्रालय, गृह मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय तसंच उच्च शिक्षण विभाग यासारखे विविध मंत्रालय आणि विभागांमध्ये रुजू होतील. याआधीच्या 18 रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 12 लाख युवकांना विविध सरकारी विभागात नियुक्त करण्यात आलं आहे. दरम्यान आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रम मालिकेत येत्या 31 मे रोजी पंतप्रधान देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम मालिकेचा हा 134वा भाग आहे. काँग्रेस पक्षानं देशभरात सुरू केलेल्या संघटन सृजन अभियानाअंतर्गत जळगाव जिल्ह्यात संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल केले आहेत. जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांच्या जागी आता ग्रामीणमध्ये नवीन 2 जिल्हाध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहेत. जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी पाचोरा इथले विधिज्ञ अविनाश भालेराव तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी माजी आमदार शिरीष चौधरी यांचे पुत्र धनंजय चौधरी यांची नियुक्ती झाली आहे. जळगाव शहरासाठी जमील शेख यांची नियुक्ती झाली आहे. उद्योग क्षेत्रात गुंतवणूक वाढीसाठी येत्या 11 जून रोजी लातूर इथं जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद होणार आहे. यासाठी नवउद्योजकांनी लातूर जिल्हा उद्योग केंद्र इथं आपल्या उद्योग तथा व्यवसायाची माहिती द्यावी असं आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निखिल पाटील यांनी केलं आहे. या परिषदेचा उद्देश जिल्ह्यातील गुंतवणूक वाढवणं, नवउद्योजकांना प्रोत्साहन देणं, गुंतवणूकदार व्यावसायिकांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देणं तसंच लातूर जिल्ह्याला विकासाचा केंद्रबिंदू बनवून जिल्हा आणि राज्याच्या विकासाला चालना देणं हा आहे. या परिषदेमध्ये नवउद्योजकांसोबत सामंजस्य करार केले जाणार आहेत. आगामी काळात महाराष्ट्र डेटा सेंटर हब बनण्याच्या तयारीत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. दावोस इथे जागतिक आर्थिक परिषदेत झालेल्या सामंजस्य करारांच्या अंमलबजावणीचा सद्यस्थितीविषयी काल मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. स्वित्झर्लंडच्या दावोसमध्ये जागतिक आर्थिक परिषदेत झालेल्या कराराच्या अनुषंगानं राज्यातील औद्योगिक, पायाभूत सुविधा, शैक्षणिक, डेटा सेंटर, स्मार्ट सिटी आणि शाश्वत विकासाशी संबंधित प्रकल्पांना गती देण्यासाठी जमीन वाटप, परवानग्या आणि प्रशासकीय प्रक्रिया निश्चित कालमर्यादेत पूर्ण करता यावी यादृष्टीनं राज्यातील प्रकल्पांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी MIDC, उद्योग संचालनालय आणि मंत्रालयातील 10 प्रमुख अधिकाऱ्यांना प्रत्येकी 10 प्रकल्प वेळेत पूर्ण होईल याची जबाबदारी देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रकल्प वेळेत पूर्ण होण्याच्या दृष्टीनं प्रशासनानं कंपन्यांच्या पाठपुराव्याची वाट न पाहता स्वतः पुढाकार घेऊन जमीन वाटप, पर्यावरण मंजुरी, बांधकाम आराखडे आणि विविध परवानग्या पुढील 3 महिन्यात पूर्ण कराव्यात असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले. भारतीय रिझर्व्ह बँकेनं आर्थिक वर्ष 2025-26 केंद्र सरकारला विक्रमी 2.86 लाख कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी हस्तांतरित करण्यास मंजुरी दिली आहे. केंद्रीय बँकेनं केलेल्या आतापर्यंतच्या सर्वाधिक लाभांश वितरणांपैकी हे एक आहे. काल मुंबईत गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय संचालक मंडळाच्या 623व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. IPL क्रिकेट स्पर्धेत आज लखनौ इथं लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स यांच्यात सामना होणार आहे. सायंकाळी 7:30 हा सामना सुरू होईल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10

0: आप सुन रहे हैं एफएम रेनबो और अभी 1:30 बजे आप सुनेंगे प्रादेशिक समाचार मराठी में
1: आकाशवाणी मुंबई। नमस्कार, मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारताच्या विकासाच्या प्रवासात सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रधानमंत्र्यांचं रोजगार मेळ्यात प्रतिपादन। देशातल्या 47 शहरांमध्ये 51 अधिक नवनियुक्त युवा अधिकारी कर्मचाऱ्यांना केलं नियुक्तीपत्राचं वितरण। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ, पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग। देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची इंडियन ऑइलची हमी। आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांचं 4 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी आगमन। आणि त्या बातम्या विस्तृतपणे। भारताच्या विकासाच्या प्रवासात सहभागी व्हायला जग उत्सुक आहे असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे। ते आज 19व्या रोजगार मेळ्याला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करताना बोलत होते। मोदी पुढे म्हणाले की देशातील तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं देश जगातील विविध देशांसोबत भागीदारी करत आहे। प्रधानमंत्र्यांनी नमूद केलं की भारत जगाचं एक विश्वासार्ह पुरवठा साखळी भागीदार बनत आहे।
2: दुनिया भारत के युवाओं और भारत की टेक्नोलॉजिकल प्रोग्रेस को लेकर बहुत उत्साहित है। आज दुनिया भारत की विकास यात्रा का हिस्सा बनना चाहती है। भारत भी दुनिया के अलग अलग देशों के साथ पार्टनरशिप कर रहा है। इसका उद्देश्य यही है कि भारत के युवाओं को अवसर मिले, रोजगार मिले, उनका सामर्थ्य खिल उठे। साथ साथ मैं चाहता हूं मेरे देश के नौजवानों को ग्लोबल एक्सपोजर भी मिले।
1: सार्वजनिक क्षेत्रातल्या इंधन तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली, त्यामुळे पेट्रोल प्रतिदर 87 पैशांनी तर डिझेल प्रतिदर 91 पैशांनी महागला आहे। त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर 108.49 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचा दर 95.02 रुपये प्रतिलिटर झाला आहे। कोलकात्यामध्ये पेट्रोलचा दर 110.64 रुपये प्रतिलिटर आणि डिझेलचा दर 97.02 रुपये प्रतिलिटर झाला आहे। आज चेन्नईत पेट्रोलचे दर 105.31 रुपये तर डिझेलचा दर 96.98 रुपये प्रतिलिटर झाला आहे। याच महिन्याच्या 15 तारखेला तेल कंपन्यांनी दरवाढ केली होती। गेल्या 9 दिवसातली ही तिसरी दरवाढ आहे। दिल्लीमध्ये सीएनजीच्या दरातही 1 रुपयांची वाढ झाली आहे। पश्चिम आशियात भूराजकीय संघर्ष सुरू झाल्यानंतर इंधन तेल पुरवठ्यात अडचणी निर्माण होऊन जागतिक स्तरावर इंधनाचे दर कडाडले आहेत। देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची हमी इंडियन ऑइल या कंपनीनं ग्राहकांना तसंच सर्वसामान्य नागरिकांना दिली आहे। काही ठराविक विक्री केंद्रांवर सध्या उद्भवलेली परिस्थिती ही केवळ स्थानिक पातळीवर असून तात्पुरत्या स्वरूपाची असल्याचं इंडियन ऑइलनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे। स्थानिक पातळीवर मागणी आणि पुरवठ्यात असंतुलन निर्माण झाल्यानं तसंच विक्री पद्धतीमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं कंपनीचं म्हणणं आहे। या महिन्याच्या 1 ते 22 तारखेपर्यंत या इंधनाच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्याचं कंपनीचं म्हणणं आहे। पेट्रोल विक्रीत 14% तर डिझेल विक्रीत 18% वाढ झाल्याचं या निवेदनात म्हटलं आहे। शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश दिले असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं। ते एका संरक्षण आणि हवाई संकुलाच्या उद्घाटनासाठी शिर्डी इथं आले असताना माध्यमांशी बोलत होते। ग्रामीण भागात इंधन सहज उपलब्ध होत नसल्यानं या सूचना केल्याचं ते म्हणाले। काही ठिकाणी इंधन विक्रीत अचानक 20 ते 30% वाढ झाल्याकडेही फडणवीस यांनी लक्ष वेधलं आणि शेतकऱ्यांच्या नावानं इंधनाचा काळाबाजार करणाऱ्यांना इशारा दिला। आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर नागरिक इंधन साठा करू लागल्याने राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत 15 मेपर्यंत 20% वाढ झाली आहे। दरम्यान मुख्यमंत्र्यांनी शिर्डीपर्यंत वंदे भारत ट्रेननं प्रवास केला। पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीवरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असूनही सरकार पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि एलपीजीची दरवाढ करून जनतेवर वाढीव बोजा लादत असल्याचं ते म्हणाले. समाज माध्यमांवरील पोस्टद्वारे त्यांनी ही टीका केली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांचं आज सकाळी भारताच्या 4 दिवसीय दौऱ्यासाठी कोलकाता इथं आगमन झालं. ही त्यांची पहिलीच भारत भेट असून व्यापार, संरक्षण, ऊर्जा सुरक्षा, तंत्रज्ञान आणि इंडो पॅसिफिक धोरण क्षेत्रात सहकार्य विस्तारण्याच्या दृष्टीनं त्यांची भेट महत्त्वपूर्ण ठरणार आहे. रुबिओ आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून उद्या परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्याशीही चर्चा करणार असल्याची माहिती अमेरिकेचे भारतातले राजदूत सर्जिओ गोर यांनी दिली. त्यानंतर मंगळवारी ते भारतानं आयोजित केलेल्या क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला हजर राहणार आहेत. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री पेनी वॉंग आणि जपानचे परराष्ट्र मंत्री तोशिमित्सू मोटेगी क्वाड बैठकीत सहभागी होणार आहेत. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो इबोला विषाणूच्या बुंदी बुग्यो प्रकारच्या प्रादुर्भावाबाबत जागतिक आरोग्य संघटनेनं धोक्याची पातळी वाढवली आहे. कॉंगोमध्ये हा धोका उच्चवरून अतिउच्च पातळीवर गेला आहे तर जागतिक स्तरावर अद्याप कमी प्रमाणात असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रस अधनॉन घेब्रेसेस यांनी म्हटलं आहे. या आजाराची आतापर्यंत 82 जणांना लागण झाली असून 7 रुग्णांचा मृत्यू झाल्याची खात्रीशीर माहिती असली तरी या रोगाचा प्रसार वेगानं होत असून सुमारे 750 जणांना याची लागण झाली असून 177 जणांचा मृत्यू ओढवल्याचा संशय असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान ऑक्सफर्ड विद्यापीठातले शास्त्रज्ञ या आजारावरची लस विकसित करत असून येत्या 2 ते 3 महिन्यात ही लस वैद्यकीय चाचण्यांसाठी उपलब्ध होईल. नीट 2026 पेपर फुटी प्रकरणात सीबीआयने पुण्यातून आणखी एका शिक्षिकेला अटक केली आहे. मनीषा संजय हवालदार असं अटक करण्यात आलेल्या शिक्षिकेचं नाव असून त्या भौतिकशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेशी संबंधित असल्याचं तपासात समोर आलं आहे. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयानं केलेल्या कारवाईत सुमारे 2.25 किलो कोकेनचा

आठा जप्त केला आहे. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत अंदाजे 11.25 कोटी रुपये आहे. आधीच अबाबाहून आलेल्या दोन प्रवाशांवर गेल्या मंगळवारी तर दोन प्रवाशांवर काल केलेल्या कारवाईत हा साठा मिळाला. यापैकी दोघांनी कोकीनच्या कॅप्सूल गिळून पोटात लपवल्या होत्या. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. तसंच चारही प्रवाशांना अटक केली असल्याचं संचालनालयानं सांगितलं. सेना दलांमध्ये लिंग समभावाला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांतर्फे घेण्यात येणाऱ्या समानता पुरस्कार यंदा भारतीय सैन्य दलातील अधिकारी मेजर अभिलाषा बराक यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या तिसऱ्या भारतीय लष्करी अधिकारी आहेत. भारतीय शांती सेनेत कार्यरत मेजर अभिलाषा बराक सध्या संयुक्त राष्ट्र सैन्य दलाकडून लेबनान इथं तैनात आहेत. जिनेवा खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताच्या युकी भांबरी अंतिम फेरीत दाखल झाला आहे. न्यूझीलंडचा मायकेल व्हिनस आणि युकी भांबरी यांच्या जोडीनं काल उपांत्य फेरीत झेक रिपब्लिकच्या जोडीचा 7-5, 7-3 असा पराभव केला. अंतिम सामना आज दुपारनंतर होणार आहे. मुंबई ते मांडवा या जलमार्गावर सुरू असलेली जलवाहतूक येत्या 26 तारखेपासून बंद होणार असल्याची माहिती मेरीटाईम बोर्डानं दिली आहे. गेटवे ऑफ इंडिया इथून बोटी सुटतात आणि अलिबाग तसंच परिसरातील जनतेसाठी ही वाहतूक व्यवस्था सोयीची समजली जाते. नारळी पौर्णिमेनंतर ही सेवा पूर्ववत होईल. एपीओ अर्थात आशियाई उत्पादकता संघटनेच्या नियामक मंडळाच्या बैठकीच्या 68व्या सत्राची काल नवी दिल्लीत सांगता झाली. 20 ते 22 मे रोजी भारत मंडपम इथं 3 दिवस चाललेल्या बैठकीत परिसंवाद, धोरणात्मक चर्चा आणि उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताच्या विकासाच्या प्रवासात सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रधानमंत्र्यांचं रोजगार मेळ्यात प्रतिपादन. देशातल्या 47 शहरांमध्ये 51,000 अधिक नवनियुक्त युवा अधिकारी कर्मचाऱ्यांना केलं नियुक्तीपत्राचं वितरण. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग. देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची इंडियन ऑइलची हमी. आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांचं 4 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी आगमन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 2:03 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: Swani FM Rainbow 107.1 MHz musically yours.
1: नमस्कार, आपण ऐकत आहात 107.1 मेगाहर्ट्झ आकाशवाणी मुंबई केंद्राची एफ एम रेनबो वाहिनी. दुपारचे ठीक 2:30 होत आहेत. आपल्या गप्पांची वेळ झालेली आहे, तेव्हा चला दोस्त हो बोलू काही. आज आपल्याशी गप्पा मारण्यासाठी हजर झालेली आहे मी दुहिता सोमणखेर.

हे जे या गाण्यात म्हटलंय ना, आजच्या आपल्या गप्पांचा विषय सुद्धा तोच आहे. अनेकदा असं होतं ना की एखादी व्यक्ती एखाद्या समस्येमध्ये असते, पण ती समस्या किंवा त्याला असलेला जो प्रॉब्लेम आहे तो बोलून दाखवता येत नाही, किंवा कोणासमोर बोलावा, कशाप्रकारे बोलावा हे त्याला समजत नसतं. पण तरीही वरून शांत जरी ती व्यक्ती दिसली तरी आतून मात्र काहीतरी तुटतंय, खूप मोठं काहीतरी वादळ चालू आहे आतमध्ये, अशी परिस्थिती असते. आणि काय होतं ना, अशा वेळेला जर आपण मनातली ही गोष्ट किंवा मनामध्ये जी काही ढवळाढवळ सुरू आहे हे जर कोणाला जाऊन सांगितलं ना, तर असं होतं की सल्ले देणं सुरू होतं, किंवा मग प्रश्न विचारणं सुरू होतं की पण मग तू असं केलंसच का, पण मग ही समस्या निर्माणच कशी झाली, इथून सगळे प्रश्न सुरू होतात. पण नुकताच वाचनात एक लेख आला, अतिशय छोटा लेख होता तो, पण फार सुंदर विचार त्याच्यामध्ये दिलेला आहे की ज्या वेळेला आपल्या आसपास एखादी अशी व्यक्ती असते ना की जी काहीतरी संकटामध्ये आहे, काहीतरी प्रश्न आहे हे आपल्याला कळतंय, तर त्यावेळेला त्या व्यक्तीकडून त्याला नेमकी काय समस्या आहे, त्याच्यावरती त्याला काही उत्तर हवंय का, त्याच्यामध्ये आपण काही मदत करू शकतो का, हे सगळं सांगण्यापेक्षा मी तुझ्यासोबत आहे हे एवढेच शब्द फक्त आपण जरी त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवले ना कुठल्याही माध्यमातून, तरीही त्या व्यक्तीसाठी ते पुरेसे असतात. ते कसं काम करतात हे ऐकूया या पुढच्या गाण्यानंतर.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

मी तुझ्या सोबत आहे किंवा मी तुझ्या बरोबर आहे हे एखाद्या संकटाच्या किंवा अडचणीच्या क्षणी जसं सांगितलं जातं ना, तसंच मला वाटतं की एखाद्याच्या आनंदाच्या क्षणांच्या बाबतीतही कधीतरी आपण ही गोष्ट स्वतःहून पचवून घ्यायला हवी आणि ती त्या व्यक्तीला सांगायला हवी. कारण काय होतं, कधीतरी असं होतं की आनंदाच्या भरामध्ये एखादी व्यक्ती आपल्याला विसरू शकते. कदाचित अंतर मनांचं नसेल पण शारीरिक अंतर खूप जास्त असतं त्याच्यामुळे असेल, किंवा डिस्टन्स ज्याला आपण म्हणतो की दोन ठिकाणांमधलं अंतर खूप जास्त असतं, तर त्यामुळे एखादी व्यक्ती आपल्याला विसरू शकते आनंदाच्या क्षणी. पण त्याही वेळेला आपण जर त्या व्यक्तीला सांगितलं ना की डोंट वरी, काही काळजी करू नकोस, मी तुझ्यासोबत आहे, म्हणजे तू मला कुठेतरी टाळलंयस किंवा तुझं माझ्याकडे लक्षच नाही आहे, मला तुला यात सामावून घ्यायचंच नव्हतं का, अशा गोष्टी त्या व्यक्तीसमोर बोलून त्याच्या आनंदावरती विरजण घालण्यापेक्षा तुझ्या आनंदातही तुझ्या दुःखातही कुठलीही परिस्थिती तुझ्यावरती आली तरीही मी तुझ्यासोबत आहे, हे शब्द किती सकारात्मक भाव निर्माण करतात. बरं, पण असं नाही होता कामा की एखाद्या व्यक्तीच्या आनंदाच्या क्षणी जर आपण त्याला हे सांगितलं तर असंही होता कामा नाही की त्या व्यक्तीला खेद वाटायला लागेल. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये त्या व्यक्तीने सुद्धा हे ॲक्सेप्ट केलं पाहिजे किंवा हे स्वीकारायला हवं की अरे माझ्याकडून थोडीशी चूक झाली असेल की एखाद्याला मी विसरलो माझ्या आनंदामध्ये सहभागी करून घ्यायला, पण तो किती मोठ्या मनाचा आहे की त्याने तेवढ्याच मोठ्या मनाने हे स्वीकारलं आहे की आपल्यातलं अंतर जरी जास्त असलं तरी माझ्या बरोबर घडणाऱ्या कुठल्याही घटना असतील, कुठल्याही प्रकारच्या भावना असतील, तर त्या प्रसंगांमध्ये ही व्यक्ती माझ्यासोबत आहे.

कुठल्याही अडचणीत असताना किंवा आनंदाच्या क्षणी सुद्धा माझ्याबरोबर तो आनंद शेअर करायला जर कोणी नसेल तर ही अमुक एक व्यक्ती मात्र आपल्याबरोबर कायम असू शकते. तर अशी व्यक्ती प्रत्येकालाच आपल्या आयुष्यामध्ये हवी असते. मग अनेक वेळा ती आपली आई असते, वडील असतात, किंवा आपली बहीण भावंड असतात, किंवा एखादी छान घट्टमुट्ट अशी मैत्रीण असते की किंवा मित्रही असू शकतो. की ही माणसं जी असतात ना ती आपल्याला रोज वारंवार भेटत असतात असं काही नाही, पण तरीही त्यांच्या भेटी मात्र झाल्या नाहीत किंवा अगदी आपल्या समस्येच्या काळामध्ये सुद्धा शरीराने ते आपल्याबरोबर नसतील तरीही त्यांच्या त्या उमेदीतनं किंवा त्यांच्या असण्याचा जो विश्वास असतो ना तोच आपल्याला पुन्हा एकदा उभं राहायला मदत करतो.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: तर आपल्या गप्पांचा आजचा जो विषय आहे की मी आहे हा दिलासा देणारा शब्द जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला म्हणतो तेव्हा त्या व्यक्तीच्या मनामध्ये नेमक्या काय भावना येत असतील. तर तुम्ही असं कधी कोणाला म्हटलंय का? जर म्हटलं नसेल तर आता याच्या पुढे जेव्हा आपल्या जवळची एखादी व्यक्ती एखाद्या समस्येमध्ये असेल किंवा अगदी आनंदाच्याही क्षणी असेल तरीही मी तुझ्याबरोबर आहे हे त्यांना सांगायला अजिबात विसरू नका. आणि अर्थातच ऐकत राहा 107.1 MHz FM रेनबो वाहिनी. आता आपण या कार्यक्रमातल्या या विषयाला विराम देतो आहोत कारण ठीक 3 वाजता आपण ऐकणार आहोत प्रादेशिक मराठी बातमीपत्र आणि त्यानंतर आपली भेट होईल ठीक 3:10 सप्तरंगी साथ या कार्यक्रमामध्ये.

0: आकाशवाणी मुंबई संदेश नाईक प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। 19व्या रोजगार मेळ्यातून देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ। पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग। देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची इंडियन ऑइलची हमी। शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश। 2025-26 केंद्र सरकारला विक्रमी 2,86,000 कोटी रुपयांचा लाभांश हस्तांतरित करण्यास रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाची मंजुरी। आणि ठाणे जिल्ह्यात 21 नायजेरियन नागरिकांना अटक। भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। ते आज 19व्या रोजगार मेळ्याला दूरस्थ पद्धतीनं संबोधित करत होते। नुकत्याच केलेल्या 5 देशांच्या दौऱ्याचा उल्लेख करून ते म्हणाले की तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत आहे। ऊर्जा क्षेत्रात निर्माण होणाऱ्या नवनवीन संधींचा उल्लेख त्यांनी केला। परदेशात शाश्वत ऊर्जा, स्वच्छ ऊर्जा क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या जात आहेत अशी माहिती त्यांनी दिली।
1: आज क्लीन एनर्जी, क्रिटिकल मिनरल्स, ग्रीन हाइड्रोजन और सस्टेनेबल मैन्युफैक्चरिंग से जुड़े सेक्टर्स भी बहुत तेजी से ग्रो कर रहे हैं। इनसे जुड़ी पार्टनरशिप एक नई इकोनॉमी के न्यू अपॉर्चुनिटीज के दरवाजे खोल रही है। स्वीडन, नॉर्वे और इटली जैसे देशों के साथ ग्रीन ट्रांजिशन और सस्टेनेबल टेक्नोलॉजी में भी सहयोग बढ़ रहा है। ये भारत को क्लीन मैन्युफैक्चरिंग से जुड़ी फ्यूचर इंडस्ट्रीज में मजबूत करेगा।
0: 2047 विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यात येत आहे असंही मोदी म्हणाले। हा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित करण्यात आला। देशभरातून निवडलेले नवनियुक्त उमेदवार रेल्वे मंत्रालय, गृह मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि उच्च शिक्षण विभाग यासारख्या विविध मंत्रालय आणि विभागांमध्ये रुजू होतील। याआधीच्या 18 रोजगार मेळ्यांच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 12,00,000 युवकांना विविध सरकारी विभागांमध्ये नियुक्ती मिळाली आहे। सार्वजनिक क्षेत्रातल्या इंधन तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली। त्यामुळे पेट्रोल प्रति लिटर 87 पैशांनी तर डिझेल प्रति लिटर 91 पैशांनी महागला आहे। त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर 108.49 रुपये प्रति लिटर तर डिझेलचा दर 95.02 रुपये प्रति लिटर झाला आहे। गेल्या 9 दिवसात तिसऱ्यांदा इंधन दरवाढ झाली आहे। पश्चिम आशियात भूराजकीय संघर्ष सुरू झाल्यानंतर इंधन तेल पुरवठ्यात अडचणी निर्माण होऊन जागतिक स्तरावर इंधनाचे दर कडाडले आहेत। देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची हमी इंडियन ऑइल या कंपनीनं ग्राहकांना तसंच सर्वसामान्य नागरिकांना दिली आहे। काही ठराविक विक्री केंद्रांवर सध्या उद्भवलेली परिस्थिती ही केवळ स्थानिक पातळीवर असून तात्पुरत्या स्वरूपाची असल्याचं इंडियन ऑइलनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे। स्थानिक पातळीवर मागणी आणि पुरवठ्यात असंतुलन निर्माण झाल्यानं तसंच विक्री पद्धतीमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं कंपनीचं म्हणणं आहे। या महिन्याच्या 1 ते 22 तारखेपर्यंत या इंधनांच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्याचं कंपनीनं म्हटलं आहे। पेट्रोल विक्रीत 14% तर डिझेल विक्रीत 18% वाढ झाल्याचं या निवेदनात म्हटलं आहे। शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश दिले असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं। एका कार्यक्रमासाठी शिर्डी

इथं गेले असताना ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ग्रामीण भागात इंधन सहज उपलब्ध होत नसल्यानं या सूचना केल्याचं ते म्हणाले. काही ठिकाणी इंधन विक्रीत अचानक 20-30% वाढ झाल्याकडेही फडणवीस यांनी लक्ष वेधलं आणि शेतकऱ्यांच्या नावानं इंधनाचा काळाबाजार करणाऱ्यांना इशारा दिला. आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर नागरिक इंधन साठा करू लागल्यानं राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत मेच्या 15 20% वाढ झाली आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी शिर्डीपर्यंत वंदे भारत ट्रेननं प्रवास केला. पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीवरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असूनही सरकार पेट्रोल डिझेल सीएनजी आणि एलपीजीची दरवाढ करून जनतेवर वाढीव बोजा लादत असल्याचं ते म्हणाले. समाजमाध्यमावरच्या पोस्टरद्वारे त्यांनी ही टीका केली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. भारतीय रिझर्व्ह बँकेनं आर्थिक वर्ष 2025-26 केंद्र सरकारला विक्रमी 2,86,000 कोटी रुपयांचा लाभांश हस्तांतरित करण्यास मंजुरी दिली आहे. रिझर्व्ह बँकेनं आतापर्यंत केलेल्या सर्वाधिक लाभांश वितरणांपैकी हे एक आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळाची 623 बैठक बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत झाली. यावेळी जागतिक आणि देशांतर्गत आर्थिक परिस्थितीचा भविष्यातल्या संभाव्य धोक्यांचा आढावा घेतला. बँकेचं एकूण उत्पन्न गेल्या वर्षीच्या तुलनेत 26.42% वाढलं तर जोखमीच्या तरतुदींपूर्वीचा खर्च 27.60% वाढला आहे. जी रामजी या ग्रामीण रोजगार कायद्याची अंमलबजावणी 1 जुलैपासून होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज जी रामजी कायद्याचा मसुदा नागरिकांची मतं मागवण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आला. या प्रस्तावित मसुद्यामध्ये राष्ट्रीय पातळीवरील सुकाणू समिती, संक्रमणकालीन तरतुदी, केंद्रीय ग्रामीण रोजगार हमी परिषद, वेतन आणि बेरोजगार भत्ता, प्रशासकीय खर्च, तक्रार निवारण आदी तरतुदींचा समावेश आहे. जी रामजी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी संस्थात्मक, प्रशासकीय आणि आर्थिक चौकट निश्चित करणं हे या नियमांचं उद्दिष्ट असल्याचं ग्रामविकास मंत्रालयानं म्हटलं आहे. ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवत पलावा सिटी परिसरातून 21 नायजेरियन नागरिकांना अटक केली आहे. यापैकी 2 सराईत गुन्हेगार आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थ तस्करीत सामील असलेल्या आणि पोलिसांना चकवा देणाऱ्या मोस्ट वॉन्टेड नायजेरियन तस्करांना अटक करण्यात पोलिसांना मोठं यश आलं आहे. अत्यंत गोपनीय पद्धतीनं आणि नियोजनबद्ध रीतीनं केलेल्या या कारवाईमुळे ड्रग्ज तस्करांना पळून जाण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. अटक करण्यात आलेल्या या नायजेरियन नागरिकांवर कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थांची तस्करी केल्याचे गंभीर आरोप आहेत. अनेक गुन्ह्यांमध्ये पोलीस गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या शोधात होते. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयानं केलेल्या कारवाईत सुमारे 2.25 किलो कोकेनचा साठा जप्त केला आहे. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतली किंमत अंदाजे 11.25 कोटी रुपये आहे. आधीच अबाबाहून आलेल्या 2 प्रवाशांवर गेल्या मंगळवारी तर 2 प्रवाशांवर काल केलेल्या कारवाईत हा साठा मिळाला. यापैकी दोघांनी कोकेनच्या कॅप्सूल गिळून पोटात लपवल्या होत्या. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं. तसंच 4 प्रवाशांना अटक केली असल्याचं संचालनालय सूत्रांनी सांगितलं आहे. मुंबई ते मांडवा या जलमार्गावर सुरू असलेली जलवाहतूक येत्या 26 तारखेपासून बंद होणार असल्याची माहिती मेरीटाईम बोर्डानं दिली आहे. गेटवे ऑफ इंडिया इथून बोटी सुटतात आणि अलिबाग तसंच परिसरातल्या जनतेसाठी ही वाहतूक व्यवस्था सोयीची समजली जाते. नारळी पौर्णिमेनंतर ही सेवा पूर्ववत सुरू होईल. प्रस्तावित राज्य देवस्थान इनाम निर्मूलन मसुदा कायदा 2026 मागे घेण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र मंदिर महासंघानं उद्यापासून राज्यव्यापी आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला आहे. या कायद्यात वक्फ जमिनींना वगळून हिंदू मंदिरांच्या मालमत्तांना लक्ष्य केलं जात असल्याचा दावा महासंघानं केला आहे. महासंघानं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात याबाबत माहिती देण्यात आली आहे. राज्य सरकारनं याबाबत चर्चा करायला बोलावल्याचंही पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. नीट 2026 पेपरफुटी प्रकरणात सीबीआयनं पुण्यातून आणखी एका शिक्षिकेला अटक केली आहे. मनीषा संजय हवालदार असं अटक करण्यात आलेल्या शिक्षिकेचं नाव असून त्या भौतिकशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेशी संबंधित असल्याचं तपासात समोर आलं आहे. जिनेव्हा खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताचा युकी भांबरी अंतिम फेरीत दाखल झाला आहे. न्यूझीलंडचा मायकल व्हिनस आणि युकी भांबरी यांच्या जोडीनं काल उपांत्य फेरीत झेक रिपब्लिकच्या जोडीचा 7-5, 6-3 असा पराभव केला. अंतिम सामना आज दुपारनंतर होणार आहे. बीड जिल्ह्यात माजलगाव तालुक्यातल्या खरात आडगाव इथं एका बोअरवेलच्या खोदकामाच्या ठिकाणी 2 मजुरांचा मृत्यू झाला. त्यापैकी एकाचा मृतदेह मिळाला असून दुसरा मृतदेह बाहेर काढण्याचे

प्रयत्न सुरू आहेत. या अपघातात 16 वर्षांचा एक मुलगाही जखमी झाला. त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. सोलापूरमधले काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि आंबेडकरी नेते प्रवीण निकाळजे यांचं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं आज सकाळी निधन झालं. ते 58 वर्षांचे होते. प्रवीण निकाळजे हे 2017 प्रभाग क्रमांक 20 मधून निवडून आले होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 19व्या रोजगार मेळ्यातून देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग. देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची इंडियन ऑईलची हमी. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश. 2025-26 केंद्र सरकारला विक्रमी 2,86,000 कोटी रुपयांचा लाभांश हस्तांतरित करण्यास रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाची मंजुरी. आणि ठाणे जिल्ह्यात 21 नायजेरियन नागरिकांना अटक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युजिकली योर्स।
1: नमस्कार, आपण ऐकत आहात 107.1 मेगाहर्ट्ज आकाशवाणी मुंबई केंद्राची एफएम रेनबो वाहिनी। दुपारचे ठीक 3:10 झालेली आहेत। कार्यक्रम सुरू होतोय सप्तरंगी साथ, आणि या कार्यक्रमामध्ये मी दुहिता सोमण खेर सगळ्या श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते।

आज 23 मे हा दिवस जागतिक कासव दिन म्हणून साजरा केला जातो. तर आता तुम्हाला वाटेल की सप्तरंगी साथ या कार्यक्रमामध्ये आपण चित्रपटांविषयी पुस्तकांविषयी बोलतो, तर मग आता कासव दिनाच्या संदर्भाने काय, आता आपण कासवांबद्दलची माहिती ऐकायची आहे का? तर असं नाही आहे, आपण एका चित्रपटाबद्दलच बोलणार आहोत अर्थातच, आणि त्या चित्रपटाचं नावही कासव आहे. पण एक अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे त्या कासवाची शारीरिक स्थिती जशी असते आणि स्वतःच्या संरक्षणासाठी कासव ज्या प्रकारे आपल्या शरीराचा वापर करतं, तसंच काहीसं आपलं मनही असतं. आणि या आपल्या मनाला कासवाच्या एकंदरीत जी काही त्यांची

येण्याची, जन्म घेण्याची जी काही संपूर्ण जी काही प्रोसेस असते, जी काही प्रक्रिया असते, त्या प्रक्रियेला आपल्या मनाशी जोडून सुमित्रा भावे आणि सुनील सुक्तनकर यांनी निर्माण केलेला चित्रपट म्हणजे कासव. तर त्या कासव या चित्रपटाविषयी आज आपण ऐकणार आहोत या कासव दिनाच्या निमित्ताने. आणि आपण सगळेच जण या हा चित्रपट अनेकांनी बघितलाही असेल, तर हा चित्रपट बघताना किंवा त्याबद्दल ऐकताना खरोखरच आपलं मन हे या कासवासारखं कसं रिॲक्ट करत असतं किंवा प्रतिक्रिया देत असतं, प्रतिक्षिप्त क्रिया कशा प्रकारे या मनाकडून होत असतात, ह्या सगळ्याचेच संदर्भ आपल्याला हळूहळू लागत जातात.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

माणसाच्या मनाला ग्रासलेलं नैराश्य हा खरं तर कासव या चित्रपटाचा मुख्य विषय आहे. आणि या सिनेमामध्ये नैराश्यामध्ये असलेली काही पात्र आपल्याला भेटतात, पण स्वतःच्या नैराश्याबद्दल त्यातलं एक पात्र जागरूक आहे तर एक पात्र फारसं जागरूक आहे असं आपल्याला वाटत नाही. पण दोघंही आपापल्या परीने या नैराश्यावरती मात करण्याचा प्रयत्न करतात. आणि या चित्रपटाच्या माध्यमातून हा सगळा प्रवास बघत असताना

एक गोष्ट अशी लक्षात येते की नैराश्य आल्यानंतर माणूस एका कोशामध्ये स्वतःला बांधून ठेवतो किंवा एका कोशामध्ये स्वतःला गुरफटून घेतो आणि त्याच्यातून त्याला बाहेर पडायचं नसतं. कारण बाहेर घडणाऱ्या कुठल्याही घटना, गोष्टी, येणाऱ्या समस्या किंवा कुठलेही क्षण हे अनुभवण्याची त्यांची मनस्थिती राहिलेली नसते किंवा त्याला काही प्रतिसाद देऊ अशी त्या नैराश्यामध्ये असलेल्या लोकांची मनस्थिती राहिलेली नसते. आणि कासव ज्या प्रकारे स्वतःच्या संरक्षणासाठी स्वतःला आपल्या कवचात बंद करून ठेवतं, पण काय होतं, या कासवाला स्वतःचं असं एक कवच असतं, पण ही नैराश्यामध्ये गेलेली माणसं जी असतात ती मात्र केवळ कोशात जाण्याचा उपयोग इतरांपर्यंत आपलं नैराश्य पोचू नये किंवा आता ह्याच्यातून आपण बाहेर पडू शकणार नाही यासाठी करत राहतात, पण त्याच्याने त्यांचं संरक्षण होत नाहीच, उलट त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना अधिकाधिक अडचणी निर्माण होतात.

नैराश्यामुळे स्वतःचं जीवन संपवण्यासाठी बाहेर पडलेला एक मुलगा एका महिलेला सापडतो जी स्वतः सुद्धा या नैराश्याशी झुंज देते, पण तिची व्यवस्थित वैद्यकीय जी काही त्यातून त्या नैराश्यातून बाहेर पडण्याची प्रक्रिया आहे किंवा जे उपचार आहेत ते चालू आहेत. आणि त्याचबरोबर ती कोकणामध्ये एका व्यक्तीबरोबर कासव प्रकल्पावरती काम करते आणि एका चहाच्या टपरीबाहेर तापाने फणफणलेला हा तरुण त्या महिलेला भेटतो आणि मग ती त्याला घेऊन घरी येते. ती तिच्या कामामध्ये व्यग्र होते आणि तो मुलगा स्वतःच्याच कोशामध्ये गुरफटलेला आहे, पण ज्याला आपण म्हणतो ना की ती त्याला बरं होण्यासाठी किंवा भरून येण्यासाठी त्याला वेळ देते, त्या कोशातून बाहेर पडण्यासाठी वेळ देते, कारण तिला माहिती असतं की याच्या शरीरापेक्षा याच्या मनाला झालेला आजार हा फार मोठा आहे आणि त्या आजारातून त्याने बाहेर पडायला हवं.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: कासवाची जशी संथ गती असते तशीच या चित्रपटाची गती सुद्धा संथ आहे. पण तरीही हा चित्रपट बघताना कुठेही कंटाळवाणा होत नाही, कारण याच्यामध्ये कुठेही आक्रस्ताळेपणा नाही आहे, त्या गतीमध्येही नाही आहे, प्रसंगांमध्येही नाही आहे आणि संवादांमध्येही नाही आहे. आणि म्हणूनच शांत होत जाण्याची जी प्रक्रिया त्या चित्रपटाच्या नायकाच्या मनात सुरू होते तीच प्रेक्षकांच्या मनातही सुरू होते. आणि म्हणूनच तो काहीतरी विचार करायला, मनामध्ये काहीतरी चालू असलेली खळबळ शांत करायला हा चित्रपट मदत करतो.

चित्रपटाची कथा जशी आपल्या मनाला शांत शांत करत जाते किंवा त्या शांततेकडे घेऊन जाते, तसंच चित्रपटाचं जे दिसणं आहे ना संपूर्ण, ते सुद्धा तसंच आहे. कारण चित्रपटाचं चित्रीकरण झालेलं आहे देवगडसारख्या कोकणातल्या अतिशय निसर्गरम्य अशा ठिकाणी, समुद्रकिनाऱ्यावरती एकाच 18 दिवसाच्या शेड्यूलमध्ये हा चित्रपट चित्रित झालेला होता. आणि ऑलिव्ह रिडले प्रजातीची जी समुद्री कासवं आहेत, त्यांचं जीवन, त्यांची घरटी बांधण्याची जी सगळी प्रक्रिया आहे ती, आणि तरुणांमधलं नैराश्य, या अशा दोन विषयांना समांतररित्या धरून, त्यांच्यातला समान धागा पकडून हा चित्रपट पुढे जातो.

64व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान या कासव चित्रपटाला मिळाला सुवर्ण कमळ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार. पर्यावरणीय आणि वैयक्तिक वर्तनाचं हृदयस्पर्शी सुंदर सिनेमॅटिक पद्धतीने केलेलं परिपूर्ण मिश्रण यासाठी हा पुरस्कार दिला गेलेला आहे असं त्या प्रशस्तीपत्रकामध्ये म्हटलेलं होतं. त्याचबरोबर मुंबई चित्रपट महोत्सव 2016, कलकत्ता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, केरळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, बंगळुरू आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल अशासारख्या विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये हा चित्रपट झळकलेला होता आणि त्याला प्रेक्षकांची भरपूर पसंतीसुद्धा मिळाली, भरपूर प्रेमही मिळालं.

कासव चित्रपटामध्ये ज्यांनी नायकाचं काम केलेलं होतं तो अलोक राजवाडे आणि अभिनेत्री इरावती हर्षे या दोघांनीही केवळ भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी पुरस्कार प्राप्त केलेले होते. चीनमध्ये सिचुआन प्रांतातल्या चेंगडू इथे झालेल्या ब्रिक्स फिल्म फेस्टिवलमध्ये आलोक राजवाडे यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला तर फिल्मफेअर अवॉर्डसाठी अभिनेत्री इरावती हर्षे यांना समीक्षक पुरस्कार तसंच महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारसुद्धा मिळालेला होता.

3:53 झालेली आहेत, तेव्हा सप्तरंगी साथ या कार्यक्रमामध्ये आता इथेच थांबण्याची वेळ झालेली आहे. कासव या चित्रपटाविषयी आज आपण बोललेलो आहोत सप्तरंगी साथ या कार्यक्रमामध्ये. आता मात्र 3:58 आपण ऐकणार आहोत ठळक मराठी बातमीपत्र आणि त्यानंतर आपली भेट सांजेच्या पारी या कार्यक्रमात.

नमस्कार, आपण ऐकत आहात 107.1 मेगाहर्ट्झ आकाशवाणी मुंबई केंद्राची एफ एम रेनबो वाहिनी. दुपारचे ठीक 3:58 होत आहेत. ऐकूया ठळक बातम्या. 19व्या रोजगार मेळाव्यात विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्याने नियुक्त झालेल्या 51,000 अधिक तरुणांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीनं नियुक्त पत्र वितरित करण्यात आली. हा रोजगार मेळा देशभरात 47 ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. भारतीय रिझर्व्ह बँकेनं आर्थिक वर्ष 2025-26 केंद्र सरकारला विक्रमी 2,86,000 कोटी रुपयांचा लाभांश हस्तांतरित करण्यास मंजुरी दिली आहे. रिझर्व्ह बँकेनं आतापर्यंत केलेल्या सर्वाधिक लाभांश वितरणांपैकी हे एक आहे. सार्वजनिक क्षेत्रातल्या इंधन तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर 108.49 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचा दर 95.02 रुपये प्रतिलिटर झाला आहे. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयानं केलेल्या कारवाईत सुमारे 2.25 किलो कोकेनचा साठा जप्त केला आहे. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतली किंमत अंदाजे 11.25 कोटी रुपये आहे. ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवत पलावा सिटी परिसरातून 21 नायजेरियन नागरिकांना अटक केली आहे. या सर्वांवर कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थांची तस्करी केल्याचे गंभीर आरोप आहेत. अनेक गुन्ह्यांमध्ये पोलीस गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या शोधात होते. याबरोबरच ठळक बातमीपत्र इथेच संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स।
1: नमस्कार, 107.1 मेगाहर्ट्ज वरती आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी। संध्याकाळचे ठीक 4 वाजलेले आहेत आणि सांजेच्या पारी या कार्यक्रमामध्ये मी दुहिता सोमणखेर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आजचा दिवस हा नाट्यसंगीताचा आस्वाद घ्यायचा, त्यामुळे अर्थातच कार्यक्रमाची सुरुवात व्हायला हवी ती नांदीपासून। आणि आज आपण ऐकणार आहोत सांजेच्या पारीच्या सुरुवातीलाच नांदी, शाबास बिरबल शाबास या नाटकाची।

रंगमंचावरती घडत असलेलं नाटक प्रत्यक्ष बघणं हा एक नितांत सुंदर अनुभव असतो. अभिनयातून त्या नाटकाची गोष्ट उलगडतानाच त्याच्या अवतीभवती असलेलं वातावरण, त्या नाटकामध्ये उभी राहिलेली पात्र, रंगमंचावरची रचना, रंगसंगती, प्रकाशयोजना, वेशभूषा, केशभूषा या सगळ्या गोष्टीसुद्धा तितक्याच महत्वाच्या असतात. या सगळ्या साकारत असतात ते पडद्यामागचे कलाकार. अगदी नाटकाचा रंगमंच किंवा सेट डिझाईन करण्यापासून तो उभारण्यापर्यंत कलाकारांची एक अख्खी मोठीच्या मोठी फळी काम करत असते. सेट बरोबरच प्रॉपर्टीसुद्धा काळजीपूर्वक हाताळणं, नेमक्या जागी नेमक्या वेळी जाणं अत्यंत महत्वाचं असतं. एखादी प्रॉपर्टी जर नेमक्या वेळी नेमक्या जागी नसेल तर आयत्या वेळी भर प्रयोगात मोठी फजिती होऊ शकते. हा त्यामुळे या काहीशा तांत्रिक तरीही अत्यंत महत्वाच्या बाबी सांभाळणारे कलाकार हे सुद्धा तितकेच महत्वाचे असतात.

नाटकाचं संगीत, प्रकाश योजना यासुद्धा नाटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या बाबी असतात. सादर होणाऱ्या प्रसंगांनुरूप त्यांची आखणी केलेली असते आणि ही आखणी करणारे कलाकार वेगळे असले तरी प्रयोगाच्या वेळी मात्र नेमक्या वेळी नेमक्या गोष्टींचं उपयोजन करायचं हे मात्र तांत्रिक कलाकारांच्या हातात असतं. महाविद्यालयीन स्तरावरती होणाऱ्या एकांकिका स्पर्धांपासून प्रायोगिक किंवा व्यावसायिक रंगभूमी असू दे, रंगमंचावर थेट अभिनय करणारे कलाकारही तितकेच महत्त्वाचे असतात. अगदी लेखक दिग्दर्शकांपासून रंगभूषा, वेशभूषा, नेपथ्य, संगीत, प्रकाशयोजना या सगळ्याच बाबींचा विचार होतो. नाटक ज्या मंचावरती घडतं किंवा नाटकाचा जो परिसर असतो ज्याला आपण म्हणू शकतो, तर तो परिसर म्हणजे त्या नाटकाचा सेट. हे नेपथ्य कलात्मकतेने उभं करणारे, त्यात वेगवेगळे प्रयोग करणारे अनेक तंत्रज्ञ कलाकार हे आपल्या मराठी रंगभूमीला लाभलेले आहेत आणि आजच्या सांजेच्या पारी आपण त्यांच्याबद्दलच जाणून घेणार आहोत.

पुरुषोत्तम काळे म्हणजे जे पुश्री काळे या नावाने ओळखले जायचे हे एक मराठी चित्रकार आणि मराठी नाटकांचे नेपथ्यकार होते. 1921 साली ललित कलादर्श नाटक कंपनीचे नेपथ्यकार ते होते. 1922 साली त्यांनीच भा वि वरेरकर यांच्या सत्तेचे गुलाम या नाटकाच्या रंगमंच सजावटीमध्ये स्टेजवर आतल्या पडद्यांऐवजी बॉक्स सेटचा वापर केला. अशा प्रकारचा वापर मराठी रंगभूमीवरती पहिल्यांदाच झालेला होता. श्री या नाटकामध्ये रंगमंचावर चलतचित्रपटाच्या सहाय्याने घोड्यांची रेस दाखवण्याची करामत सुद्धा पुश्री काळे यांनी केलेली होती.

वधू परीक्षा या नाटकाचा नेपथ्याबद्दलची एक गंमत हा. वधू परीक्षा नाटकातली जी नायिका होती त्रिवेणी, ती विहिरीमध्ये उडी घेते आणि पाण्याच्या आवाजाबरोबर पाणी वरती उडतं असं दृश्य दिसतं. त्यानंतर नायक धुरंधर हा सुद्धा विहिरीत उडी मारताना तसाच आवाज होतो आणि पाणी परत वरती उडतं. शेवटी ओले चिंब झालेले धुरंधर आणि त्रिवेणी हे नायक नायिका पायऱ्या चढून विहिरीच्या बाहेर येतात असं हे या नाटकामधलं दृश्य होतं आणि रंगमंचावरती हे सगळं घडत होतं. ही सगळी कमाल होती नेपथ्यकार पू. श्री काळे यांची.

एक नाटक होतं ज्याच्यामध्ये चेंबूर गावातल्या एका झोपडीचं पडदा उघडताच होणारं दर्शन आपलं रंगमंचावरती व्हायचं आणि प्रेक्षक अवाक होऊन जायचे. म्हणजे आपसुकच रंगमंचावरती कोणी पात्र नसेल तरी नुसतं पडदा उघडताना नेपथ्याचं जे काही दर्शन व्हायचं ते सुद्धा मोहवून टाकणारं होतं. नारळाच्या झावळ्यांची ती झोपडी गर्द झाडीमध्ये अतिशय शोभून दिसायची. पाठीमागच्या बाजूला दूरवर शेती दिसते असाही आभास निर्माण केलेला होता. आणि शिवाय सायंकाळच्या वेळचं रंगीबेरंगी आकाश आणि डोंगरांची रांग ही त्या दृश्याला आणखीन खोली द्यायची. शेताच्या रक्षणासाठी बांधलेला धिप्पाड कुत्रा आणि पाटाचं पाणी झाडाला सोडल्याचं भासवणारा असा जो काही तो नेपथ्याचा एक सुंदर असा देखावा सादर केलेला होता तो होता सत्तेचे गुलाम या नाटकामधला.

मराठी रंगभूमीवरती स्वतःचा खास ठसा उमटवणारे जे नेपथ्यकार झाले त्याच्यामध्ये बाबा पारसेकर हे नाव अतिशय अग्रक्रमाने घ्यावं

हौशी, प्रायोगिक, व्यावसायिक अशा रंगभूमीच्या तीनही थरांमध्ये बाबा पार्सेकर यांची कामगिरीही अतिशय खणखणीत अशी झालेली आहे. एकूण 485 नाटकांचं नेपथ्य त्यांनी केलेलं होतं. काचेचा चंद्र, मला उत्तर हवं, ही श्रींची इच्छा, सूर राहू दे, गुंतता हृदय आहे, रथचक्र, हँड्सअप अशा वेगवेगळ्या प्रकृतीची नाटकं त्यांनी केलेली होती.

नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांची सकाळ छान प्रसन्न होते ती अंगणातल्या सड्याने, वासुदेवाच्या गाण्याने. पण आपल्या सगळ्यांची सकाळ सुमधुर होते ती FM रेनबोमुळे. ऐकत रहा, आनंद घेत रहा.

विजय तेंडुलकर यांनी लिहिलेल्या कावळ्यांची शाळा जे नाटक रंगायांनी केलेलं होतं त्या कावळ्यांची शाळा या नाटकाच्या नेपथ्यासाठी बाबा पारसेकर यांना राज्यनाट्य स्पर्धेमध्ये पारितोषिक मिळालं उत्कृष्ट नेपथ्याचं आणि त्यानंतर त्यांची कारकीर्द जोमाने सुरू झाली.

मुख्यधारेतली व्यावसायिक जी रंगभूमी होती ती 70-80 दशकामध्ये नाटकांच्या दीर्घ दौऱ्यांसाठी प्रसिद्ध होती. अशा दौऱ्यांमध्ये सुटसुटीत आणि लवचिक नेपथ्य ही प्राथमिक गरज असायची, जे हाताळायला सोपं असायला हवं, म्हणजे ज्याला आपण अखुड शिंगी बहुगुणी असं म्हणू शकतो. तर अशा प्रकारचं जे नेपथ्य करण्याचं आव्हान होतं ते बाबा पारसेकर यांनी त्या काळात आणि नंतरसुद्धा अतिशय लीलया पेललेलं होतं.

त्यानंतरच्या काळामध्ये नेपथ्यकार प्रदीप मुळे हे नाट्यसृष्टीमधलं अत्यंत मोठी मागणी असलेलं नाव. चंद्रपूरच्या जंगलात, सावल्या, वाडा चिरेबंदी, त्रिनाट्यधारा, मिटली पापणी, दुर्गा झाली गौरी, सारे प्रवासी घडीचे अशा विविध विषयांवरच्या नाटकांचं नेपथ्य करताना त्यांनी विविधांगी प्रयोगही केले. नाटकाच्या गरजेप्रमाणे स्थळ न उभारता त्यातून मिळणाऱ्या जागेचा पात्रांच्या हालचालीसाठी दिग्दर्शकाला कसा उपयोग होईल याचा अधिक विचार करून ते नेपथ्य करतात. आणि म्हणून त्यांनी उभारलेलं किंवा त्यांनी डिझाईन केलेलं नेपथ्य हे केवळ नेपथ्य राहत नाही तर नाटकासाठी सर्वांगाने पूरक ठरतं.

नमस्कार श्रोते हो, मी अभिजित खांडकेकर। विश्वसनीय बातम्या, सुरेल गाणी, मनोरंजन आणि माहितीची सप्तरंगी कमान, आकाशवाणी मुंबईची रेनबो वाहिनी छान ऐकत रहा। 107.1 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी।

एक नेपथ्यकारांमधलं नाव असंही आहे जे आपल्याला नेपथ्यकार म्हणून माहिती असण्यापेक्षा अभिनेता म्हणून जास्त परिचित आहे. ते नाव म्हणजे राजन भिसे. केदार शिंदे यांच्या तू तू मिमी या नाटकाचं नेपथ्य त्यांनी पहिल्यांदा केलं होतं आणि त्यानंतर त्यांनी अनेक नाटकांची नेपथ्य केली. याशिवाय बापू लिमये, प्रदीप सुळे, प्रसाद वालावलकर हे नेपथ्यकार सुद्धा कायमच प्रयोगशील रंगमंच उभा करत आलेले आहेत. तर मराठी रंगभूमीवरच्या काही नामवंत नेपथ्यकारांबद्दल आज आपण जाणून घेतलेलं आहे सांजे चपारी नाट्यविशेष गप्पांमध्ये. आता मात्र 4:53 झालेली आहेत तेव्हा वेळ झालेली आहे आजच्या कार्यक्रमामध्ये इथेच थांबायची. आशा आहे की तुम्हाला ही सगळी नाट्यपदं आणि त्याआधीची गाणीसुद्धा नक्की आवडली असतील. आणि आता मात्र निरोप घ्यायची वेळ झालेली आहे. तेव्हा मी दुहिता सोमणखेर तुम्हा सगळ्या श्रोत्यांचा निरोप घेते. ऐकत रहा 107.1 MHz FM रेनबो वाहिनी.

ठीक 5 वाजता आपण ऐकणार आहात मराठी बातमीपत्र आणि त्यानंतर आपण ऐकू शकाल कार्यक्रम लव यू जिंदगी. ऐकत रहा 107.1 MHz FM रेनबो वाहिनी.

नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत। ऐकूयात काही ठळक घडामोडी। भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे। ते आज 19व्या रोजगार मेळ्याला दूरस्थ पद्धतीनं संबोधित करत होते। परदेशात शाश्वत ऊर्जा, स्वच्छ ऊर्जा क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या जात आहेत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली। या मेळ्यात 51,000 जणांना नियुक्तीपत्र देण्यात आली। सार्वजनिक क्षेत्रातल्या इंधन तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली असून

0: पेट्रोल प्रति लिटर 87 पैशांनी तर डिझेल प्रति लिटर 91 पैशांनी महागला आहे. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश दिले असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. एका कार्यक्रमासाठी शिर्डी इथं गेले असताना ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. भारतीय रिझर्व्ह बँकेनं आर्थिक वर्ष 2025-26 केंद्र सरकारला विक्रमी 2,86,000 कोटी रुपयांचा लाभांश हस्तांतरित करण्यास मंजुरी दिली आहे. रिझर्व्ह बँकेनं आतापर्यंत केलेल्या सर्वाधिक लाभांश वितरणांपैकी हे एक आहे. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयानं केलेल्या कारवाईत सुमारे 2.25 किलो कोकेनचा साठा जप्त केला आहे. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतली किंमत अंदाजे 2.25 कोटी रुपये आहे. ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवत पलावा सिटी परिसरातून 21 नायजेरियन नागरिकांना अटक केली आहे. या सर्वांवर कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थांची तस्करी केल्याचे गंभीर आरोप आहेत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 7:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: संध्याकाळचे 5:02 झाली आहेत. प्रसारित करत आहो नादब्रह्म. नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत TN अशोक आणि पंडित चंद्रशेखर वझे यांची जुगलबंदी. त्यांच्या जुगलबंदीमध्ये राग किरवाणी, ताल आदिताल, कर्नाटक संगीताच्या या कार्यक्रमात त्यांना तबल्याची साथ प्रसून चॅटर्जी यांनी, मृदंगमची साथ पी

0: हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 19व्या रोजगार मेळ्यातून देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. शासकीय नोकरीतील आपल्या जबाबदारीचं पालन चांगल्या रीतीनं करावं, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं आवाहन. नागपुरात 308 जणांना नियुक्तीपत्रांचं वितरण. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश. आणि विदर्भातील अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्याला येत्या 25 मे पर्यंत उष्णतेचा रेड अलर्ट. आता सविस्तर बातम्या. भारताच्या विकासाच्या प्रवाहात सहभागी व्हायला जग उत्सुक आहे असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. ते आज 19व्या रोजगार मेळ्याला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमानं संबोधित करत होते. मोदी पुढे म्हणाले की देशातील तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं देश जगातील विविध देशांसोबत भागीदारी करत आहे.

0: पंतप्रधानांनी नमूद केलं की भारत जगाचा एक विश्वासार्ह पुरवठा साखळी भागीदार बनत आहे.
1: दुनिया भारत के युवाओं और भारत की टेक्नोलॉजिकल प्रोग्रेस को लेकर बहुत उत्साहित है. आज दुनिया भारत की विकास यात्रा का हिस्सा बनना चाहती है. भारत भी दुनिया के अलग अलग देशों के साथ पार्टनरशिप कर रहा है. इसका उद्देश्य यही है कि भारत के युवाओं को अवसर मिले, रोजगार मिले, उनका सामर्थ्य खिल उठे. साथ साथ मैं चाहता हूं मेरे देश के नौजवानों को ग्लोबल एक्सपोजर भी मिले.
0: 2047 पर्यंत भारताला विकसित भारत बनवण्याच्या वचनबद्धतेनं प्रत्येक भारतीय काम करत आहे आणि हे साध्य करण्यासाठी देश अनेक क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करत आहे, असंही मोदी म्हणाले. 19व्या रोजगार मेळाव्यात विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्यानं नियुक्त झालेल्या तरुणांना 51,000 अधिक नियुक्तीपत्र वितरित करण्यात आली. हा रोजगार मेळा देशभरातील 47 ठिकाणी आयोजित करण्यात आला. केंद्र सरकारच्या नोकरीमध्ये रुजू होणाऱ्या नवनियुक्तांनी देशाच्या विविध भागात सेवा करताना आपल्याला मिळालेल्या जबाबदारीचं चांगल्या रीतीनं पालन करण्याचं आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूरमध्ये केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीहून 19व्या रोजगार मेळाव्याअंतर्गत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून 47 ठिकाणी आयोजित रोजगार मेळाव्यात 51,000 नवनियुक्तांना नियुक्तीपत्रांचं वाटप केलं. याप्रसंगी नागपूरच्या राजनगर स्थित राष्ट्रीय अग्निशमन महाविद्यालय NFSC इथं आयोजित रोजगार मेळाव्याप्रसंगी नितीन गडकरी बोलत होते. यावेळी दक्षिण पूर्व मध्य रेल्वे आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक दीपक कुमार गुप्ता प्रामुख्यानं उपस्थित होते. गडकरी यांच्या हस्ते केंद्र शासनाच्या विविध विभागात नव्यानं नियुक्त झालेल्या 308 जणांना नियुक्तीपत्र वितरित करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी नवनियुक्तांना संबोधित करताना सांगितलं की व्यक्तिगत आणि परिचय व्यावसायिक जीवनात यशस्वी होणं आवश्यक आहे, सोबतच राष्ट्रीय आणि सार्वजनिक जीवनात देखील सेवा करणं आवश्यक आहे. नागपुरात आयोजित रोजगार मेळाव्यात मध्य रेल्वे, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, डाक विभाग, IIIT, एम्स, टपाल विभाग यासारख्या विविध केंद्र शासनाच्या विभागात नवनियुक्तांना नेमणूक मिळणार आहे. जी रामजी या ग्रामीण रोजगार कायद्याची अंमलबजावणी 1 जुलैपासून होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज जी रामजी कायद्याचा मसुदा नागरिकांची मतं मागवण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आला. या प्रस्तावित मसुद्यामध्ये राष्ट्रीय पातळीवरील सुकाणू समिती, संक्रमणकालीन तरतुदी, केंद्रीय ग्रामीण रोजगार हमी परिषद, वेतन आणि बेरोजगार भत्ता, प्रशासकीय खर्च, तक्रार निवारण आदी तरतुदींचा समावेश आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या February-March 2026 12वी परीक्षेचं एकत्रित गुणपत्रक आणि प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना येत्या सोमवारपासून वितरित करण्यात येणार आहे. संबंधित उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत 3 वाजता विद्यार्थ्यांना हे दस्तऐवज दिले जातील. या परीक्षेचा ऑनलाईन निकाल 2 मे रोजी अधिकृत संकेतस्थळावर जाहीर झाला होता. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट नागपूरचा 10वा दीक्षांत समारंभ आज पार पडला असून यावेळी 443 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यात MBA 2024-26 बॅचचे 347 विद्यार्थी, एक्झिक्युटिव्ह MBAचे 95 विद्यार्थी आणि एका संशोधकाला पहिली एक्झिक्युटिव्ह PhD पदवी देण्यात आली. IIM नागपूरचे संचालक डॉ भीमराया मेत्री, बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे अध्यक्ष CP गुरुनानी, बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे सदस्य आणि प्राध्यापक वृंद यावेळी उपस्थित होते. प्रमुख पाहुणे JSW ग्रुपचे सज्जन जिंदल यांनी भारताला भविष्य घडवणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे असं सांगत विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणा आणि धैर्यानं नेतृत्व करण्याचं आवाहन केलं. विशेष अतिथी सिग्मा कॅपिटल लिमिटेडचे अध्यक्ष देवेन मेहता यांनी प्रामाणिकपणा, कठोर परिश्रम, विश्वास आणि धैर्य ही यशाची 4 महत्वाची मूल्ये असल्याचं नमूद केलं. सार्वजनिक क्षेत्रातल्या इंधन तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली. त्यामुळे पेट्रोल प्रति लिटर 87 पैशांनी तर डिझेल प्रति लिटर 91 पैशांनी महागला आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर 108.49 रुपये प्रति लिटर तर डिझेलचा दर 95.02 रुपये प्रति लिटर झाला आहे. याच महिन्यातल्या 15 तारखेला तेल कंपन्यांनी दरवाढ केली होती. गेल्या 9 दिवसातली ही 3री दरवाढ आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश दिले असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. ते एका संरक्षण आणि हवाई

संकुलाच्या उद्घाटनासाठी शिर्डी इथं आले असताना माध्यमांशी बोलत होते. ग्रामीण भागात इंधन सहज उपलब्ध होत नसल्यानं या सूचना केल्याचं ते म्हणाले. काही ठिकाणी इंधन विक्रीत अचानक 20-30% वाढ झाल्याकडेही फडणवीस यांनी लक्ष वेधलं आणि शेतकऱ्यांच्या नावानं इंधनाचा काळा बाजार करणाऱ्यांना इशारा दिला. आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर नागरिक इंधन साठा करू लागल्यानं राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत पंधरवड्यात 20% वाढ झाली आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी शिर्डीपर्यंत वंदे भारत ट्रेननं प्रवास केला. बुलडाणा जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असून नागरिकांनी इंधन टंचाईबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये. शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी आवश्यक तेवढं इंधन प्राधान्यानं उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी दिले. महाराष्ट्रात इंधन टंचाईची गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. वाशिम जिल्ह्यात सलग 9व्या दिवशी डिझेलसाठी शेतकऱ्यांच्या मोठ्या रांगा लागल्याचं त्यांनी सांगितलं. मशागतीच्या हंगामात डिझेल अभावी पेरण्या उशिरा होऊन शेती उत्पादनावर परिणाम होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. नागपुरातील व्हेरायटी स्क्वेअर इथं युवक काँग्रेसच्या वतीनं वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल गुरुदेव पाटील आणि पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्ता विकास वर्ग द्वितीय अंतर्गत आज संध्याकाळी 6:30 नागपुरातून 2 मार्गांवर पथसंचलन आयोजित करण्यात येणार आहे. रेशीमबाग इथल्या डॉ हेडगेवार स्मारक परिसरात सुरू असलेल्या या वर्गात देशभरातील विविध प्रांतांमधून आलेले 880 स्वयंसेवक प्रशिक्षण घेत आहे. संध्याकाळी 6:55 महाल चौकात दोन्ही पथसंचलनांचा संगम होणार असून त्या ठिकाणी सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे, सर्वाधिकारी सरदार महेंद्रसिंग मग्गो आणि सह सरकार्यवाह अतुल लिमय उपस्थित राहणार असून अवलोकन करणार आहे. विदर्भाच्या अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये येत्या 25 तारखेपर्यंत अत्याधिक उष्णतामान राहणार असून या ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. याच दरम्यान नागपूर, अकोला, यवतमाळ, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. तर भंडारा, गोंदिया, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यात येलो अलर्ट असणार आहे. आज दुपारी 2:30 नोंदवलेल्या तापमानानुसार 46.6 सेल्सिअससह ब्रह्मपुरी सर्वात उष्ण जागा ठरली असून त्यापाठोपाठ चंद्रपूरला 45.6, वर्धा आणि गडचिरोली इथं 45.4 तर नागपूर आणि अमरावती जिल्ह्यात 44.6 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. अकोला इथं 44.4, बुलडाणा इथं 39.6 तर गोंदिया इथं 43.8 अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स संघात सामना होणार आहे. लखनौ इथं संध्याकाळी 7:30 सामन्याला सुरुवात होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 19व्या रोजगार मेळाव्यातून देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. शासकीय नोकरीतील आपल्या जबाबदारीचं पालन चांगल्या रीतीनं करावं, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं आवाहन. नागपुरात 308 जणांना नियुक्तीपत्रांचं वितरण. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश. आणि विदर्भातील अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्याला येत्या 25 मे पर्यंत उष्णतेचा रेड अलर्ट. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। शिर्डी इथं देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ। पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग। शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश। आणि 19व्या रोजगार मेळ्यातून देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण। आपला देश पूर्वी शस्त्रास्त्रांच्या क्षेत्रात जगातला मोठा आयातदार होता। आता पुढील 25 ते 30 वर्षात भारत शस्त्रास्त्रांचा निर्यातदार बनेल असा विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला। शिर्डी इथं उभारण्यात आलेल्या देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते।
1: जब भी हम सैन्य तयारियों की बात करते हैं तो आमतौर पर बंदूक, टैंक, मिसाइल, फाइटर जेट की चर्चा होती है, लेकिन जिस प्रकार एक योद्धा के लिए उसका अस्त्र महत्वपूर्ण है, उतना ही महत्वपूर्ण उसका गोला बारूद भी होता है। आज जिस प्लांट का यहाँ पर उद्घाटन हो रहा है, यह एडवांस एक्सप्लोसिव आरडीएक्स और आधुनिक प्रोपल्शन टेक्नोलॉजी पर पूरी तरह से आधारित होगा। यह प्लांट निश्चित रूप से हमारे जो सशस्त्र बल हैं उसकी ऑपरेशनल आवश्यकताओं को पूरा करते हुए भारत के रक्षा उद्योग को मजबूत करने की दिशा में भी एक बड़ा कदम है।
0: या संरक्षण सामग्री उत्पादन संकुलात क्षेपणास्त्र निर्मिती, तोफगोळे उत्पादन, दारुगोळा पार्क, ड्रोन तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक संरक्षण उपकरणांची निर्मिती केली जाणार आहे। या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, संरक्षण विभागाचे सचिव डॉ समीर कामत, निबे ग्रुप चे गणेश निबे उपस्थित होते। संरक्षण क्षेत्रात पूर्वी खासगी उद्योगांची भूमिका अत्यल्प होती, आज ती सुमारे 25 ते 30% आहे आणि येत्या काळात ती 50% नेण्याचा आमचा मानस आहे। आज ज्याचं उद्घाटन झालं ते क्षेपणास्त्र संकुल याच बदलाचं द्योतक आहे। सरकारचं स्वप्न आणि खासगी क्षेत्रांची सर्जनशीलता एकत्र येते तेव्हा राष्ट्र नवी उंची गाठते, असं प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी केलं। जगात शांतता तेच प्रस्थापित करू शकतात ज्यांच्याकडे शक्ती आहे। भारत आपल्या सामरिक शक्तीच्या जोरावर जगात शांतता प्रस्थापित करण्यात भूमिका बजावेल, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं। सार्वजनिक क्षेत्रातल्या इंधन तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली, त्यामुळे पेट्रोल प्रतिलिटर 87 पैशांनी तर डिझेल प्रतिलिटर 91 पैशांनी महागलं आहे। त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर 108 रुपये 49 पैसे प्रतिलिटर तर डिझेलचा दर 95 रुपये 2 पैसे प्रतिलिटर झाला आहे। गेल्या 9 दिवसात तिसऱ्यांदा इंधन दरवाढ झाली आहे। पश्चिम आशियात भूराजकीय संघर्ष सुरू झाल्यानंतर इंधन तेल पुरवठ्यात अडचणी निर्माण होऊन जागतिक स्तरावर इंधनाचे दर कडाडले आहेत। देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा तुटवडा नसल्याची हमी इंडियन ऑइल या कंपनीनं ग्राहकांना तसंच सर्वसामान्य नागरिकांना दिली आहे। काही ठराविक विक्री केंद्रांवर सध्या उद्भवलेली परिस्थिती ही केवळ स्थानिक पातळीवर असून तात्पुरत्या स्वरूपाची असल्याचं इंडियन ऑइलनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे। स्थानिक पातळीवर मागणी आणि पुरवठ्यात असंतुलन निर्माण झाल्यानं तसंच विक्री पद्धतीमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं कंपनीचं म्हणणं आहे। या महिन्याच्या 1 ते 22 तारखेपर्यंत या इंधनाच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्याचं कंपनीनं म्हटलं आहे। पेट्रोल विक्रीत 14% तर डिझेल विक्रीत 18% वाढ झाल्याचं या निवेदनात म्हटलं आहे। शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश दिले असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं। संरक्षण आणि क्षेपणास्त्र संकुलाच्या उद्घाटनासाठी शिर्डी इथं आले असताना ते माध्यमांशी बोलत होते। ग्रामीण भागात इंधन सहज उपलब्ध होत नसल्यानं या सूचना केल्याचं ते म्हणाले।
2: सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि विभागीय आयुक्तांना सूचना केलेल्या आहेत, त्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांना काही डिझेल लागेल ते उपलब्ध करून द्या, पण शेतकऱ्यांच्या नावाखाली जर कोणी साठेबाजी करत असेल तर त्याच्यावरही लक्ष ठेवा, कारण काही भागांमध्ये अचानक 20 ते 30% डिझेलची मागणी, पेट्रोलची मागणी वाढल्याचं दिसतंय।
0: पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीवरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असूनही सरकार पेट्रोल डिझेल सीएनजी आणि एलपीजीची दरवाढ करून जनतेवर वाढीव बोजा लादत असल्याचं ते म्हणाले. समाजमाध्यमावरील पोस्टद्वारे त्यांनी ही टीका केली आहे. महाराष्ट्र प्रशासनाला खासगी विनाअनुदानित आणि अल्पसंख्याक शाळांमधील शिक्षकांना जनगणनेच्या कामासाठी तैनात करायला मुंबई उच्च न्यायालयानं मनाई केली आहे. जनगणना कायदा आणि नियमानुसार जनगणनेच्या कामासाठी शिक्षकांवर कोणतंही बंधन नसल्याचं निरीक्षण न्यायमूर्ती गौतम अंखड आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठानं नोंदवलं आहे. या कामासाठी शिक्षकांना मोठ्या प्रमाणावर तैनात केल्यानं शैक्षणिक कामकाजात व्यत्यय निर्माण होईल, तसंच विद्यार्थ्यांच्या अखंडित शिक्षण हक्कावर गदा येईल असं न्यायालयानं म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री

नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे। ते आज 19व्या रोजगार मेळ्याला दूरस्थ पद्धतीने संबोधित करत होते। नुकत्याच केलेल्या 5 देशांच्या दौऱ्याचा उल्लेख करून ते म्हणाले की तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत आहे। शाश्वत ऊर्जा, स्वच्छ ऊर्जा क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या जात आहेत अशी माहिती त्यांनी दिली। हा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित करण्यात आला। देशभरातून निवडलेले 51,000 नवनियुक्त उमेदवार रेल्वे मंत्रालय, गृह मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि उच्च शिक्षण विभाग यासारख्या विविध मंत्रालय आणि विभागांमध्ये रुजू होतील। नागपूर इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आज रोजगार मेळ्याचं आयोजन करण्यात आलं। केंद्र सरकारच्या नोकरीमध्ये रुजू होणाऱ्या नवनियुक्तांनी देशाच्या विविध भागात सेवा करताना आपल्याला मिळालेल्या जबाबदारीचं चांगल्या रीतीने पालन करण्याचं आवाहन गडकरी यांनी यावेळी केलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी नवी दिल्लीत चर्चा केली। 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले रुबिओ यांनी नवी दिल्लीत सेवातीर्थ इथं प्रधानमंत्र्यांची भेट घेतली। परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि राष्ट्रीय संरक्षण सल्लागार अजित डोवाल यावेळी उपस्थित होते। भारत अमेरिका भागीदारी जागतिक परिप्रेक्ष्यात मजबूत होत असल्याबद्दल यावेळी चर्चा झाली। जागतिक अस्थिर वातावरणातही भारताचा आर्थिक पाया मजबूत असून निर्यातीत जोरदार वाढ झाल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे। ते आज नवी दिल्लीत माध्यमांशी बोलत होते। एप्रिलमध्ये झालेली निर्यात वाढ मे महिन्यातही कायम राहिल्याचं त्यांनी सांगितलं। राज्यातल्या एकल महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी एकल महिला धोरण तयार करण्यात येणार असल्याचं महिला आणि बाल विकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितलं। ही समिती एकल महिलांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी धोरणात्मक शिफारसी करणार असून अंमलबजावणीतील अडचणी दूर करण्यासाठी उपाययोजना सुचवणार आहे असं बोर्डीकर यांनी सांगितलं। ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवत पलावा सिटी परिसरातून 24 नायजेरियन नागरिकांना अटक केली आहे। यापैकी 2 सराईत गुन्हेगार आहेत। आंतरराष्ट्रीय पातळीवर कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थ तस्करीत सामील असलेल्या आणि पोलिसांना चकवा देणाऱ्या मोस्ट वॉन्टेड नायजेरियन तस्करांना अटक करण्यात पोलिसांना मोठं यश आलं आहे। अटक करण्यात आलेल्या या नायजेरियन नागरिकांवर कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थांची तस्करी केल्याचा गंभीर आरोप आहे। गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला। सांगली जिल्ह्यात तासगाव, कवठे महाकाळ, आटपाडी आणि खानापूर तालुक्यातही आज दुपारी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला। विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली। राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 43.2°C नोंदवलं गेलं। ठळक बातम्या पुन्हा एकदा। शिर्डी इथं देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ। पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग। शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश। आणि 19व्या रोजगार मेळ्यातून देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात। नमस्कार।

निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा।

0: आकाशवाणी मुंबई। मनीषा देवणे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। 19व्या रोजगार मेळ्यातून देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी नवी दिल्लीत चर्चा। महाराष्ट्रात शिर्डी इथं देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ। पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग। आणि चीनमध्ये कोळसा खाणीत झालेल्या स्फोटातल्या मृतांची संख्या 90 वर। भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे। ते आज 19व्या रोजगार मेळ्याला दूरस्थ पद्धतीने संबोधित करत होते। नुकत्याच केलेल्या 5 देशांच्या दौऱ्याचा उल्लेख करून ते म्हणाले की तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत आहे। परदेशात शाश्वत ऊर्जा, स्वच्छ ऊर्जा क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या जात आहेत, असं ते म्हणाले।
1: दुनिया भारत के युवाओं और भारत की टेक्नोलॉजिकल प्रोग्रेस को लेकर बहुत उत्साहित है। आज दुनिया भारत की विकास यात्रा का हिस्सा बनना चाहती है। भारत भी दुनिया के अलग अलग देशों के साथ पार्टनरशिप कर रहा है। इसका उद्देश्य यही है कि भारत के युवाओं को अवसर मिले, रोजगार मिले, उनका सामर्थ्य खिल उठे। साथ साथ मैं चाहता हूं मेरे देश के नौजवानों को ग्लोबल एक्सपोजर भी मिले।
0: 2047 पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यात येत आहे, असंही मोदी म्हणाले। हा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित करण्यात आला। देशभरातून निवडलेले 51,000 नवनियुक्त उमेदवार रेल्वे मंत्रालय, गृह मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि उच्च शिक्षण विभाग यासारख्या विविध मंत्रालय आणि विभागांमध्ये रुजू होतील। नागपूर इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आज रोजगार मेळ्याचं आयोजन करण्यात आलं। केंद्र सरकारच्या नोकरीमध्ये रुजू होणाऱ्या नवनियुक्तांनी देशाच्या विविध भागात सेवा करताना आपल्याला मिळालेल्या जबाबदारीचं चांगल्या रीतीने पालन करण्याचं आवाहन गडकरी यांनी यावेळी केलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी

आज अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी नवी दिल्लीत चर्चा केली. 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले रुबिओ यांनी नवी दिल्लीत सेवातीर्थ इथं प्रधानमंत्र्यांची भेट घेतली. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि राष्ट्रीय संरक्षण सल्लागार अजित दोवाल यावेळी उपस्थित होते. भारत अमेरिका भागीदारी जागतिक परिप्रेक्ष्यातून मजबूत होत असल्याबद्दल यावेळी चर्चा झाली. व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, संपर्क जाळं, शिक्षण अशा विविध क्षेत्रात उभय देशांमधले संबंध अधिकाधिक दृढ होत असल्याचं रुबिओ यांनी प्रधानमंत्र्यांना सांगितलं. क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक येत्या मंगळवारी होणार असून त्याकरता रुबिओ भारतात आले आहेत. आपला देश पूर्वी शस्त्रास्त्रांच्या क्षेत्रात जगातला मोठा आयातदार होता. आता पुढील 25-30 वर्षात भारत शस्त्रास्त्रांचा निर्यातदार बनेल असा विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रात शिर्डी इथं उभारण्यात आलेल्या देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. या संरक्षण सामग्री उत्पादन संकुलात क्षेपणास्त्र निर्मिती, तोफगोळे उत्पादन, दारुगोळा पार्क, ड्रोन तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक संरक्षण उपकरणांची निर्मिती केली जाणार आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, संरक्षण विभागाचे सचिव डॉ समीर कामत, निबे ग्रुपचे गणेश निबे उपस्थित होते. संरक्षण क्षेत्रात पूर्वी खासगी उद्योगांची भूमिका अत्यल्प होती, आज ती सुमारे 25-30% आहे आणि येत्या काळात ती 50% नेण्याचा आमचा मानस आहे. आज ज्याचं उद्घाटन झालं ते क्षेपणास्त्र संकुल याच बदलाचं द्योतक आहे. सरकारचे स्वप्न आणि खासगी क्षेत्राची सर्जनशीलता एकत्र येते तेव्हा राष्ट्र नवी उंची गाठते, असं प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी केलं. जागतिक अस्थिर वातावरणातही भारताचा आर्थिक पाया मजबूत असून निर्यातीत जोरदार वाढ झाल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत माध्यमांशी बोलत होते. एप्रिलमध्ये झालेली निर्यात वाढ मे महिन्यातही कायम राहिल्याचं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना वाढत्या उत्पादन खर्चापासून वाचवण्यासाठी खतांच्या वाढीव किमतीचा भार सरकारनं उचलला असल्याचं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सार्वजनिक क्षेत्रातल्या इंधन तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली, त्यामुळे पेट्रोल प्रतिलिटर 87 पैशांनी तर डिझेल प्रतिलिटर 91 पैशांनी महागला आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर 108 रुपये 49 पैसे प्रतिलिटर तर डिझेलचा दर 95 रुपये 2 पैसे प्रतिलिटर झाला आहे. गेल्या 9 दिवसात तिसऱ्यांदा इंधन दरवाढ झाली आहे. पश्चिम आशियात भूराजकीय संघर्ष सुरू झाल्यानंतर इंधन तेल पुरवठ्यात अडचणी निर्माण होऊन जागतिक स्तरावर इंधनाचे दर कडाडले आहेत. पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीवरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असूनही सरकार पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि एलपीजीची दरवाढ करून जनतेवर वाढीव बोजा लादत असल्याचं ते म्हणाले. समाजमाध्यमावरील पोस्टद्वारे त्यांनी ही टीका केली आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची हमी इंडियन ऑइल या कंपनीनं ग्राहकांना तसंच सर्वसामान्य नागरिकांना दिली आहे. काही ठराविक विक्री केंद्रांवर सध्या उद्भवलेली परिस्थिती ही केवळ स्थानिक पातळीवर असून तात्पुरत्या स्वरूपाची असल्याचं इंडियन ऑइलनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. स्थानिक पातळीवर मागणी आणि पुरवठ्यात असंतुलन निर्माण झाल्यानं तसंच विक्री पद्धतीमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. या महिन्याच्या 1 ते 22 तारखेपर्यंत या इंधनांच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. पेट्रोल विक्रीत 14% तर डिझेल विक्रीत 18% वाढ झाल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश दिले असल्याचं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. संरक्षण आणि क्षेपणास्त्र संकुलाच्या उद्घाटनासाठी शिर्डी इथं आले असताना ते माध्यमांशी बोलत होते. ग्रामीण भागात इंधन सहज उपलब्ध होत नसल्यानं या सूचना केल्याचं ते म्हणाले. नीट 2026 पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने पुण्यातून आणखी एका शिक्षिकेला अटक केली आहे. मनीषा संजय हवालदार असे अटक करण्यात आलेल्या शिक्षिकेचं नाव असून त्या भौतिकशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेशी संबंधित असल्याचे तपासात समोर आले आहे.
झारखंडच्या लातेहारमध्ये 5 लाखांचं बक्षीस असणाऱ्या झारखंड जनमुक्ती परिषद या बंदी घातलेल्या संघटनेच्या 2 नक्षलवाद्यांना झारखंड पोलिसांनी आज अटक केली. सब झोनल कमांडर शिवनारायण सिंह उर्फ शिवा आणि एरिया कमांडर शुकुलदेव उराव अशी त्यांची नावं आहेत. पोलीस अधीक्षक कुमार गौरव यांनी आज माध्यमांना ही माहिती दिली. चीनमध्ये काल झालेल्या स्फोटातल्या मृतांची संख्या 90 पोहोचली आहे. शांकी परगण्यातल्या कोळसा खाणीत हा गॅसचा स्फोट झाला होता. बचाव कार्य सुरू असून आतापर्यंत 201 खाणकामगारांची सुटका करण्यात आली आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. दिल्ली उच्च न्यायालयानं कुस्तीपटू विनेश फोगटला 2026 आशियाई खेळांच्या निवड चाचणीत सहभागी होण्याची परवानगी दिली आहे. येत्या 30 आणि 31 मे रोजी या चाचण्या होणार आहेत. भारतीय कुस्ती महासंघाचं धोरण संपूर्णपणे अपवादात्मक स्वरूपाचं असून फोगटसारख्या दिग्गज खेळाडूला तिनं घेतलेल्या विशेष मातृत्व रजेमुळे स्पर्धेतून वगळण्याचा अधिकार महासंघाला प्राप्त होत नाही असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे. मुख्य न्यायमूर्ती डी के उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात लखनौ इथं सामना सुरू आहे. पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा लखनौ सुपर जायंट्सच्या 7 षटकात 3 बाद 71 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 19व्या रोजगार मेळ्यातून देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी नवी दिल्लीत चर्चा. महाराष्ट्रात शिर्डी इथं देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग. आणि चीनमध्ये कोळसा खाणीत झालेल्या स्फोटातल्या मृतांची संख्या 90. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा वंदन कार्यक्रम घेऊन आपल्यासोबत मी रश्मी वारंग. आपणा सर्वांना रश्मीचा सप्रेम नमस्कार.

नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांची सकाळ छान प्रसन्न होते ती अंगणातल्या सड्याने, वासुदेवाच्या गाण्याने. पण आपल्या सगळ्यांची सकाळ सुमधुर होते ती FM रेनबोमुळे. ऐकत रहा, आनंद घेत रहा.

FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज आपण ऐकत आहात वंदन हा कार्यक्रम. आणि नेहमीप्रमाणेच आपण वळणार आहोत आपल्या मालिकेकडे, ज्यामध्ये आपण एका नदीबद्दल जाणून घेतो. आणि आज ज्या नदीबद्दल बोलणार आहे, पंजाब प्रांतातनं वाहणारी सिंधू नदीला पाणी पुरवठा करणारी, म्हणजे ज्या वेगवेगळ्या 5 नद्यांबद्दल आपण आधीही बोललेले आहोत, रावीबद्दल आपण बोललो, झेलमबद्दल बोललो, आज आपण बोलणार आहोत सतलज या नदीबद्दल. आपण या नद्यांचं प्राचीनत्व शोधण्याचा प्रयत्न करत असताना वेदांमध्ये सुद्धा या नदीचा उल्लेख आपल्याला झालेला दिसतो. आणि वेदांमध्ये तिचं नमूद केलेलं नाव आहे सुतुद्री किंवा शतद्रु. शिवाय पंजाबमध्ये तिला हैमावती या नावाने सुद्धा ओळखलं जातं. तिचा एक फाटा काही काळ कच्छच्या रणामधनं वाहत होता असं तज्ज्ञांचं मत आहे. आणि 10वं शतक ते 16वं शतक या काळात या नदीने 3 ते 4 वेळा प्रवाह बदलल्याचे पुरावेसुद्धा आढळतात. आणि आता सध्या जो सतलजचा प्रवाह आपल्याला दिसून येतो तो 18व्या शतकापासून पुन्हा सुरू झाल्याचं दिसून येतं. इतकं प्राचीनत्व असलेली ही नदी आणि तिची वेदांमधली नावंसुद्धा पण छान आहेत, सुतुद्री आणि शतद्रुव. शिवाय एका वर्णनामध्ये, म्हणजे पाश्चिमात्यांनी केलेल्या वर्णनामध्ये झाराद्रॉस असं सुद्धा सतलजचं वर्णन आपल्याला दिसून येतं. तर इतकं प्राचीनत्व सांगणाऱ्या या नदीबद्दल आपण जाणून घेतलं वंदन कार्यक्रमात 107.1 मेगाहर्ट्झवर FM रेनबोवर.

FM रेनबो 107.1 MHz अजित कडकडे यांचा स्वर FM रेनबोवर. मंडळी, आपण आता जो नवीन एक उपक्रम सुरू केलेला आहे त्यामध्ये सुद्धा आपण वेगवेगळ्या ज्या परिक्रमा आहेत आपल्या देशभरात आढळणाऱ्या, ज्यांना प्राचीन महत्त्वसुद्धा प्राप्त झालेलं दिसून येतं, तर अशा काही परिक्रमांबद्दल आपण जाणून घेतोय. आणि हे जाणून घेण्याचा सगळ्यात महत्त्वाचा हेतू हा की काही परिक्रमा ह्या आपल्याला माहिती आहेत कोणत्या अर्थाने, तर त्या प्रसिद्ध आहेत. जसं आपण मागच्या वेळेला नर्मदा परिक्रमेबद्दल जाणून घेतलं होतं, पण बाकीच्या ज्या काही परिक्रमा आहेत आणि आपल्या वेगवेगळ्या प्रांतांमध्ये अगदी स्थानिक पातळीवर छोट्या छोट्या परिक्रमासुद्धा खूप विलक्षण आहेत. आज ज्या परिक्रमेबद्दल मी सांगणार आहे ती आहे नैमिषारण्य 84 कोसी परिक्रमा. 84 म्हणजे 84, तर नैमिषारण्य 84 कोसी परिक्रमा उत्तर प्रदेशातल्या सीतापूर आणि हरदोई या दोन जिल्ह्यांमध्ये जी विविध अशी पवित्र स्थानं आहेत, ऐतिहासिक स्थानं आहेत, पवित्र स्थानं आहेत, तिथं ही पदयात्रा केली जाते. आणि या परिक्रमेला अष्टम वैकुंठ असं म्हटलं गेलेलं आहे. जवळपास 84 कोस, म्हणजे नावातच आहे ना 84 कोसी परिक्रमा, तर जवळपास 84 कोस अशी ही परिक्रमा दरवर्षी केली जाते. आणि यातलं म्हणजे हा जो संपूर्ण जो परिसर आहे 84 कोसांचा, तर त्याच्याशी दोन पुराण कथा जोडल्या गेलेल्या आहेत आणि त्यामुळे या स्थानांना पवित्र मानलं जातं आणि त्यामुळे इकडे भाविक जाऊन परिक्रमा करतात. त्यातली एक पौराणिक कथा असं सांगते की विश्वाची निर्मिती करणाऱ्या ब्रह्माजींनी एक चक्र हे सोडलं होतं या भागामध्ये, नेमी असं त्या केंद्राचं नाव आहे, आणि त्यामुळे या परिसराला नैमिषारण्य अशा पद्धतीचं नाव पडलं. आणि त्याला चक्रतीर्थ म्हणजे मुख्य सरोवर आहे तिथे, तर ब्रह्माजींनी सोडलेलं हे चक्रास्त्र ते चक्रतीर्थ, त्यामुळे त्याला एक पावन असा संदर्भ आहे. आणि दुसरं महत्त्वाचं कारण आणि जी गोष्ट जोडली गेलेली आहे ती म्हणजे महर्षी दधीचींचं बलिदान. लोककल्याणासाठी आणि राक्षसांचा संहार करण्यासाठी दधीची यांनी याच परिसरात आपल्या अस्थींचं दान केलं होतं असं मानलं जातं. आणि त्यामुळे हा संपूर्ण जो 84 कोसांचा परिसर आहे तिथं परिक्रमा केली जाते. याच्यामध्ये ही जी परिक्रमा आहे ती विशेष करून फाल्गुन महिन्यात, फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यांमध्ये करण्याचं एक

घातलेलं आहे किंवा त्या पद्धतीने ती केली जाते. आणि त्याच्यामध्ये मग बरीच ठिकाणं आहेत, चक्रतीर्थ आहे, ललिता देवी मंदिर आहे, त्यानंतर व्यासगादी आहे, सूतगादी आहे, असं म्हटलं जातं की जिथं वेदांची आणि पुराणांची रचना झाली ती व्यासगादी आणि सूतगादी. मिश्रिख हा एक भाग आहे, दधीची आश्रम, म्हणजे असं म्हणतात की महर्षी दधीचींनी सगळ्या तीर्थांचं जल एकत्र करून तिथे स्नान केलं होतं, त्यामुळे ते पावन तीर्थ आहे. तर अशा ह्या संपूर्ण परिसरामधली ही नैमिषारण्य 84 कोसी परिक्रमा. बाकीच्या परिक्रमांबद्दल बऱ्यापैकी माहिती असतं, हे नव्याने आपल्याला कळलेलं दिसतं. आणि मुख्य म्हणजे की आपल्या प्रांतामधल्या परिक्रमा आपल्याला माहिती असतात, पण अन्य प्रांतातल्या, कारण ही आता उत्तर प्रदेशामधली सगळी ही ठिकाणं आहेत. आणि आजही म्हणजे मला कुतूहल हे वाटलं की ठीक आहे, एका विशिष्ट काळामध्ये लोक करत असतील परिक्रमा, पण आताच्या काळामध्ये सुद्धा ही परिक्रमा केली जाते का? तर हो, आजसुद्धा ही परिक्रमा करणारी अनेक मंडळी आहेत. विलक्षण आहे ना हे. FM रेनबो 107.1 MHz आपण ऐकत आहात वंदन कार्यक्रम.